ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते आणि मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपलं शिक्षण घेत असतात आणि हे शिक्षण घेत असतानाच आयुष्यामध्ये पुढे जात असताना ते यशाच्या एका अशा उंचीवर जाऊन पोहोचतात की त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिला. ती आता सध्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे, कारण तिचं 2024 सिव्हिल या ब्रँचमधून तिचं हे फायनल इयर जे आहे ते कम्प्लीट होईल. पण सर्वात महत्वाचं म्हणजे तिला आत्ता नुकत्याच सरळ सेवा या भरती प्रक्रियेमधून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अर्थात सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदावर तिची निवड झालेली आहे बांधकाम विभागामध्ये PWD. आणि त्यामुळे हे जे यश आहे, कारण आपण सध्या पाहत आहोत की सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या मिळत नाही आहेत किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब कुठे आहेत असं आपलं म्हणणं असतं, पण या ठिकाणी आदितीच्या माध्यमातून ते यश जे आहे ते यश संपादन झालेलं आहे. आणि हे जे यश मिळालेलं आहे ते तिला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अर्थात आपल्या इथलं जे पॉलिटेक्निक आहे शासकीय त्यामध्ये ती 2021 सिव्हिल या विभागातून तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आदिती, हे खरं तर खूप आपल्यासाठी एक थोडंसं वाईट पण आहे, दुःखद पण आहे की आदितीचे वडील वारल्यानंतर, म्हणजे साधारणतः 4 महिन्यापूर्वी तिचे वडील वारले, पण वडील वारल्यानंतर सुद्धा हे दुःख सहन करत असताना, म्हणजे एका प्रकारे हे आभाळ कोसळल्यागत असतं विषय, पण एवढं दुःख सहन करून सुद्धा तिला तिच्या यशाकडे जाण्यासाठी तिचा संघर्ष करण्यासाठी ती खचली नाही आणि लगेचच ती अभ्यासाला लागली आणि तिनं यशाला गवसणी घातली. तर ही खूप अभिनंदनीय गोष्ट आहे, आपण सर्वांनी सुद्धा ह्या गोष्टीचं अभिनंदन करायला हवं. मी आधी तुझा अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अभिनंदन करतो की तू अशा पद्धतीनं तुझी निवड झालेली आहे.
2: थँक्यू सर, थँक्यू सो मच.
1: आणि आदिती, आता खरं तर जो एक सगळ्यात आता अवघड विषय त्याच्यापासूनच आपण सुरुवात करूयात. नेहमी असं म्हटलं जातं परीक्षेमध्ये की सोपे प्रश्न अगोदर सोडवा, पण अवघड प्रश्न असा आहे तो म्हणजे तू जसं म्हटली की वडिलांची डेथ झालं, निधन झालं आणि त्याच्यानंतर लगेच विषय झाला, हा नेमका विषय कसा झाला होता आणि हा आघात तुझ्यावर झाला आणि त्याच्यानंतर तू अभ्यासाला कशी सुरुवात केली हे अगोदर सांग.
2: सर, साधारणतः 28 ऑक्टोबरला पप्पा एक्सपायर झाले. 10 दिवस म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट झाला, 10 दिवस ते होते सोलापूरमध्ये. मग ते खूपच डिस्टर्बिंग होतं आयुष्यात, तसे दिवस कधी कोणाच्या आयुष्यात येऊ नये असं वाटतं. पण हा म्हणजे विश्वास बसण्यासारखीच ही गोष्ट नव्हती, की काही वेळेस तर वाटलं की आता झालं, सगळं संपलं आपलं. पण पप्पांनी पहिल्यापासून शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यानुसार त्यांनी आम्हाला एज्युकेशन दिलं, मला आणि मला अजून एक बहीण आणि भाऊ आहेत दोघं. तर आम्ही म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण कोणीच एज्युकेट नाही आहेत शिक्षण, आणि माझ्या आत्यांचे वगैरे लग्न पण खूप कमी वयात झालेले आहेत. म्हणजे जर शिकणारी जर कोणी असेल आणि तेही इंजिनिअरिंग फील्डमधून, तर ते मी एकटीच आहे. आणि मग पप्पांचं स्वप्न होतं की आपल्या घराला, म्हणजे पप्पांनी बऱ्यापैकी पुढं आणलं होतं, पण मुलगी म्हणून त्यांनी असं कधी भेदभाव पण केला नाही आमच्यामध्ये. आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्ट करत होते. पण ॲक्सिडेंट झाला आणि 10 दिवसात सगळं संपलं असं वाटलं. आणि तिथून पुढं डिसेंबर महिन्यात 28 डिसेंबरला माझी एक्झाम होती बांधकाम विभागाची. म्हणजे हे मी पहिल्यांदाच एक्झाम देते, याच्या आधी कुठल्या एक्झाम दिल्या नव्हत्या. आणि क्रॅक पण पहिल्यांदाच केली. तर पप्पा गेल्यानंतर 4 दिवसा म्हणजे 4th दिवशी मी अभ्यासाला बसले होते सर.
1: म्हणजे तो फॉर्म वगैरे अगोदर भरलेला होता?
2: हो, फॉर्म, हा, पप्पा असतानाच फॉर्म वगैरे भरला होता. तर 1 महिना ड्युरेशन असतं फॉर्म भरायला. तिथून पुढे लगेच टाइम टेबल पडलं की 15 डिसेंबरला एक पेपर झाला क्लास 2 चा आणि 28 डिसेंबरला दुसरा क्लास 3 चा. तर पेपर दिले वगैरे, ZP चे पण पेपर दिलेले आहेत मी, पाटबंधारचे पण पेपर दिलेले आहेत. पण रिझल्ट PWD चा आधी आला आणि सिलेक्शन पण आधी झालं. तर असं वाटलं की आता म्हणजे एवढं 3 वर्ष अभ्यास केलेला आता आपलं काही खरं नाही, किंवा एवढं मोठा म्हणजे ते पचवायची कशी, बहुतेक पप्पांचेच आशीर्वाद असतील आम्हाला लागलेले, की तेवढं ते बिअर केलं आणि माझ्या कॅपॅसिटीने रोज स्टार्ट केला. असं तर ना घरी बसून माझा टाइमपासच होणार होता, सारखं ते वातावरण रडणं वगैरे. तर निव्वळ सर म्हणजे मी 12-12 तास ॲट अ टाइम अभ्यास केलेला आहे त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये आणि एक्झाम दिलेली. रिझल्ट पण खूप लवकर आला आणि सिलेक्शन पण झालं.
1: तर आदिती, खरं तर हे खूप भावनिक आहे. मला पण बोलताना ते सते भावनिक झाल्यासारखं होतंय. पण याला असं म्हणू शकतो, वडील काय करायचे?
2: पप्पा शेती करायचे.
1: शेती करायचे. तर याच्यातून मला एक तर गोष्ट लक्षात येते जे माझ्या आता बुद्धीला कळत आहे, म्हणजे माणसाला दुःख संघर्ष मोठा असू शकतो, पण त्याचं जर कन्व्हर्जन आपण जर आपल्या त्या ध्येयामध्ये जर केलं तर निश्चित हे हा योग जो आहे तो जुळून येतो आणि ते आपल्याला यश मिळवता येतं. म्हणजे तुला जे झालेलं अतिव दुःख होतं ते रडण्यात घालवण्याच्या ऐवजी तुझ्या वडिलांनी जे तुझ्यासाठी स्वप्न पाहिलेलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये घालवलं.
2: हो सर.
1: तर हे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं तर मला हे अगोदर बोलताना माहीत नव्हतं की हे असं काहीतरी विषय आहे म्हणून, पण तो अचानक मुलाखतीला बसल्यानंतर हा विषय सांगितला आणि मला पण ते खूप आश्चर्य वाटलं की आणि खरंच ही शक्ती आहे की जे आपल्याला दिसून येते आणि ते एक महिला किंवा एक मुलगीच करू शकते अशा पद्धतीनं. तर बऱ्याच एकदा खरंच मनापासून वाटतं की तुझं अभिनंदन करावं की तू अशा पद्धतीनं या संघर्षाला पुढे जात तो यश मिळवत आहेस.
2: थँक्यू सर.
1: तर आदिती, आता परत एकदा आपण म्हणजे तुझ्या कॉलेज आणि ह्या सगळ्या जीवनावर येऊयात. तर तुझं पॉलिटेक्निक झाल्यानंतर तू डायरेक्ट सेकंड इयरला इथे ऍडमिशन घेतलेलं असणार
2: आहे.
1: तर हे कसं ठरवलं तू की तुझं सिव्हिलचं तर झालेलं होतं पॉलिटेक्निक, तू त्यावेळेस पण काहीतरी करू शकली असते, पण तू इंजिनिअरिंग करण्याचं का ठरवलंस?
2: अर्थात 10वीमध्ये मला ॲव्हरेज स्टुडंट असं काही म्हणजे एक नंबर दुसरा नंबर असलं काही झालं नाही सर माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत. स्टील नाव 10वीला मला 85% होते आणि डिप्लोमाला मला वाटतं 1% माझी सिव्हिल ब्रांच गेली होती, निवड 1%. तर मेरिट क्लोज झालं होतं आय थिंक 86 मला पडले 85. माझा लागला कम्प्युटर इंजिनिअरिंगला नंबर. पण लकीली एक जागा एक सीट रिकामी झाली 1 महिन्यानंतर, म्हणजे त्या सीटवरती ज्याचं ऍडमिशन झालं होतं त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही आणि
1: सिव्हिलच करायचं होतं कारण कम्प्युटर इंजिनिअरिंगला तर
2: तेव्हा तेही कळत नव्हतं सर की कम्प्युटर काय सिव्हिल काय. आमचे एक सर होते म्हणजे आम्ही तिथे राहत होतो उस्मानाबादला, माने सर म्हणून, ते तिथे ऍडमिशनचे हेड होते. तर ते जागा वॅकंट झालेली पण त्यांनी सांगितलं, ऍडमिशन पण त्यांनीच केलं, मला फक्त सही करायला बोललो होतं तिथे.
1: तो तर टर्निंग पॉईंट,
2: तो टर्निंग पॉईंट त्या सरांमुळे आज इथे आहे. आणि मग ते झालं ऍडमिशन, 1 महिना मी कम्प्युटर मधून केलं. तिथून पुढे मग सगळी जर्नी आपली सिव्हिलची चालू झाली. तिथेही मला सिव्हिल हा काय क्रायटेरिया आहे इंजिनिअरिंग काहीच माहिती नव्हतं. सेकंड इयर पर्यंत मी ब्लँक होते. विषय तर माझे असे काठावर निघालेले आहेत, 1-1, 2-2 मार्कांनी निघालेले आहेत विषय. म्हणजे आय थिंक 28 पास असायचं, मला 30-32 अशा इन अँड एव्हरेज स्टुडंट होते सेकंड इयर पर्यंत. झालं असं की चौथ्या सेमिस्टरला लॉकडाऊन झालं, जे चौथं पाचवं आणि 6वं सेमिस्टर ऑनलाईन गेलं. पण ना थर्ड इयरची खूप धास्ती घेतली होती की थर्ड इयरला जर चांगले मार्क पडले तर आपलं कुठतरी नंबर लागेल गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, असा असायचा इश्यू. तर अभ्यास केला होता थर्ड इयरमध्ये, पण ते पण पेपर ऑनलाईन झाले. तिथे त्या 3 सेमिस्टरचे विषय राहिले ना आमचे, म्हणजे आता आमच्यावर तर धब्बाच लागला की हे आधीच काही येणार नाही, यांनाही कोविड बॅच आहे वगैरे वगैरे. फायनल इयरला म्हणजे स्वतःवर पण विश्वास बसत नाही, मला 92% आले फायनल इयरला डिप्लोमाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तिथून पण चांगल्या कॉलेजला नंबर. आता माझे खूप कलिग्ज होते, कोण सांगलीला आहे, कोण पुण्याला आहे, कोण साताऱ्याला आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला. पण टिल नाव आतापर्यंत मी एकटीच अशी आहे की लवकर लागलेले ऍट द एज ऑफ 21. तर असं होतं की तेरणाची ओळख की बाबा काय नाही असं आहे तसं आहे, एवढं एज्युकेशन क्वालिटीचं नाही, बाहेर जावा, बाहेर प्लेसमेंट होतात. तर ते लाईव्ह एक्झाम्पल आहे की ती मीच आहे, तसं काही नाही. तेरणामध्ये तर खूप विषय कच्चे होते सर जेव्हा डिप्लोमाला होतात आम्ही तेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजला. इवन दो जिओटेक वगैरे असे जे सब्जेक्ट होते ते पण आम्हाला क्लिअरिटी नव्हती की बाबा ते सब्जेक्ट काय आहेत नेमकं. पण तेरणामध्ये विषय तर क्लिअर झाले पण टॉप रँकर पण तेरणाचे मीच होते 3 वर्ष. तर असं काही नाही, सगळं आपल्यावर आहे, आपण कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी बघतात गोष्टींकडे. आणि 3 वर्ष झाले मी अभ्यास करत होते लॉकडाऊन पासून, जसं डिप्लोमा पासून बाहेर पडले तेव्हापासून मी अभ्यासायला लागले. पण रिक्वायरमेंट, एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, कशी आहे, आपण कुठल्या डायरेक्शनने अभ्यास करतोय, आपल्याला गाईड प्रॉपर भेटतोय का, किंवा आपला अभ्यास झालाय कुठेपर्यंत, डेप्थ काय आहे आपल्या अभ्यासाचे, हे पण लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मी कन्सिस्टंट होते, की नाही नाही म्हणलं तर कमीत कमी 2 तास तरी मी माझ्या अभ्यासाला काढतच होते. अशा प्रकारे करत राहिले आणि त्याचं आउटपुट पण भेटून गेलं.
1: आदिती, जसं आता तू सांगतेस की तुला इतर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आल्यानंतर इथलं अकॅडमिक्स असेल, इथलं एज्युकेशन असेल, त्याच्यामुळे तुला जे कच्चे विषय वाटत होते ते सुद्धा खूप चांगले झाले आणि तुला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करता आला. मग हे तुझा आता तर फायनल इयराचा आता या 2024 होणार आहे, मग हे सरळ सेवा भरतीचं तुला कधी माहीत झालं की हे असं काहीतरी करायचं आहे म्हणून?
2: सरळ सेवा भरतीचं जेव्हा मी डिप्लोमा फायनल इयरला होते तेव्हाच माहिती होतं. आणि येत्या 2-3 खूप वॅकन्सीज येणार आहेत हे पण ऐकून होते, पण त्या वॅकन्सीज मी फायनल इयरला असताना येणार आहेत असं काही नव्हतं. पण मला म्हणजे आपल्या माइंडला काहीतरी माहिती असतं ना, डायरेक्शन असते भेटलेली की बाबा निघणार आहेत आणि आपल्याला करायचं आहे तिथे, तर त्यानुसार मी अभ्यास करत होते. आणि फायनल इयरमध्ये असताना वॅकन्सीज पण भेटल्या, आल्या पण आणि सिलेक्शन पण झालं. तर सरळ सेवेमध्ये एकच पेपर असतो, इंटरव्ह्यू, प्री मेन्स.
1: तारीख कधी कळाली होती तुला सरळ सेवेची? फायनल इयर मध्ये असताना की?
2: हो, फायनल इयरला असतानाच. फायनल इयरचं 7th चालू झालं आणि इकडे फॉर्म निघाले होते, तर फॉर्म भरल्यानंतरच फुल फेजने अभ्यास तर त्याच ड्युरेशन मध्ये केला ज्या दिवशी मी फॉर्म भरला तिथून पुढे. म्हणजे पप्पांच्या ह्याच्यात 10-15 गेले मध्ये, पण मी माझी ग्रिप सोडली नाही.
1: बरं, आता हे ज्यावेळेस तुला सरळ सेवेचं कळालं त्याच्या अगोदर तुझी अभ्यासाची पद्धत कशी होती, तू रेग्युलर अभ्यास कसा करायची? आणि पुन्हा दुसरी गोष्ट याच्यातली अशी की ज्यावेळेस सरळ सेवेची तुला हे म्हणजे भरती प्रक्रिया निघाली, जरी एक पेपर असेल, तर या दोन्ही स्टडीमध्ये तुला काही असं डिफरन्स नाही जाणवलं किंवा तुला काही त्रास झाला का? नाही,
2: त्रास वगैरे काही नाही, पण डिफरन्स तर जास्त काही नाही सर. जे आपले कॉमन इंजिनिअरिंगचे आणि डिप्लोमाचे बेसिक सब्जेक्ट असतात ना, तेच फोकस करणं गरजेचं आहे, वेगळं असं काहीच नाही. एक पेपर असतो त्यामध्ये सगळे विषय 18 कव्हर केलेले असतात, आणि नॉन टेकचे म्हणजे मराठी इंग्लिश वगैरे असे नॉन टेकचे 5 असतात. तर आपलं मेरिट ना टेक्निकल सब्जेक्टवर नाही पण नॉन टेक्निकल वरतीच डिपेंड असतं. नॉन टेक्निकलचे बुक्स वगैरे पण आहेत, मी त्याची वाटलंच तर लिस्ट पण सांगेन. नॉन टेक्निकलचे ठोकळा याच्यासाठी म्हणजे जनरल नॉलेजसाठी मी ठोकळा रेफर केला होता. आणि मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण मोराम वाळंबे सरांचं पुस्तक होतं, आणि इंग्लिश व्याकरणासाठी बाळासाहेब सरांचं पुस्तक होतं. तर हे पुस्तकं मी नाही नाही म्हणतर 6 महिन्याला रिवाईज करतच होते. डेली अभ्यास माझा नॉन टेकचा कधीच नव्हता, फक्त टेक्निकल विषय मी फोकस करून चालत होते.
1: आणि गायडन्स कोणाचं मिळायचं मग हे स्पर्धा परीक्षेसाठी? सरळ
2: स्पर्धा परीक्षेसाठी गायडन्स आपल्या पिंपळे मॅडम आहेत ना तेरणाच्या, स्टार्ट टू एंड त्यांचं आणि त्यांचं खूप योगदान आहे किंवा इथंपर्यंत त्यांनी आणलंय.
1: बरोबर,
2: त्यामध्ये खूप आळशी मी, नोट्स कधी काढणार नाही, डेली अभ्यास माझा तसा जास्त नसायचा, पण जेव्हापासून मॅडम सोबत होत्या सेकंड इयर पासून आतापर्यंत अगदीच मॅडमनी नोट्स काढण्यापासून सगळं सांगितलं होतं, कशा काढायच्या, काय करायचं, कुठल्या पॉइंट फोकस करायचे, किंवा लेक्चर घेताना पण त्यांनी चालू फ्लो मध्ये पण त्यांनी सांगायचे की हे एमसीक्यू आलेले आहेत ह्या पॉइंट वरती जास्त फोकस करा, इथपर्यंत मॅडमच्या स्टडीची डेप्थ. तर शेख सर असायचे, पिंपळे मॅडम, पवार सर, बाकी पूर्ण सिव्हिलचा स्टाफ खूप सपोर्टिव्ह राहिला सर या 3 जर्नी मध्ये. आणि मी तर एवढी लक्की असं स्वतःला मानते की बाहेर जाऊन जो माझा पैसा ती पैसा आणि वेळ पण जाणार होता, इथं राहून खूप सगळंच म्हणजे सगळ्याच ह्याच्यात फायदा ठरले.
1: तर आदिती, तुझं हे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून जे पदावर तुझी नियुक्ती झाली आणि ज्यावेळेस हे तुला निवड झालेली कळाली, त्याच्यानंतर मग तुला म्हणजे परत काय झालं? तुला तर ते तुझ्या PDF दिसलं, तुझं नाव आहे, हे आहे, मग त्याच्यानंतर तू काय केलं?
2: त्यानंतर PWD प्रोसेस खूप फास्ट होती पहिल्यापासूनच. डिसेंबरमध्ये पेपर झाले, जानेवारीमध्ये त्याची रिस्पॉन्स शीट आली आणि फेब्रुवारीमध्ये तर फायनल रिझल्ट लागून गेला. त्यानंतर त्यांनी 2-3 लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं मुंबईला. तर सगळे डॉक्युमेंट्स रेडी नव्हते त्यावेळेस, म्हणजे जसं की त्यांनी TC मेन्शन केली होती, त्यालाच ऑब्लिक असेल तर नॅशनॅलिटी असेल, तर माझ्याकडे नॅशनॅलिटी नव्हती त्यावेळेस, तर मला TC गरज होती. तर मग ती TC पण घेतली मी मागून. TC लागल्यानंतर 10th मार्कशीट, 10th सर्टिफिकेट, विशेष म्हणजे सनद काय असते 10th हे मला माहिती नव्हतं. मला फक्त जे मार्कशीट होती ते एक होती आणि TC काढली होती 10th, तर ती TC डिप्लोमाला गेली होती, सबमिट केली होती. तर मग फक्त मार्कशीट, मग तिथे पीडीएफ मध्ये डॉक्युमेंट मध्ये सांगितलं होतं की लागेल 10th सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट आणि दोन्ही पण मार्कशीट लागणार. तर मी विचारलं अरे बाबा काय असतं नेमकं हे सनद वगैरे, म्हणजे जे ते दहावी सोडली नंतर तिकडं जाणं चालं नाही. मग त्या दिवशी भोसलेला होते मी शाळेला, तर 3:30 माझी ट्रेन होती आणि मी म्हणलं ना ते माने सर म्हणजे डिप्लोमाला त्यांनी माझं ॲडमिशन इकडचं इकडे ट्रान्सफर केलं, त्या सरांचा फोन आला मला आणि अशी अशी तुझी हे मुंबईला होता आणि त्या सरांनी सांगितलं की असं असं सनद राहिली, त्यांचा मुलाचं पण सिलेक्शन झालं होतं, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 12 तारखेला होतं आणि माझं 13 तर मग त्याच दिवशी जाऊन, विशेष म्हणजे त्या दिवशी रविवार होता आणि शाळेतून सनद आणली काढ आणि तिथे गेल्यानंतर मुंबईला मला पहिल्यांदा सनद विचारले 10वीची, मार्कशीट राहू द्या म्हणले तुमच्याकडे पण सनद, सनद जन्म दाखला मार्कशीट वगैरे सर्टिफिकेट्स, नंतर ज्या कोट्यातून आपलं झाले सिलेक्शन ते कुठे नावात वगैरे मिस्टेक असेल तर ते नोटरी करून घ्यावं लागतं आपल्याला बॉन्ड, या सगळ्यांमध्ये पण मामांची खूप मला मदत झाली. इवन दो मामाच जेव्हापासून उज्ज्वल माने इथेच आहेत, हां तर ते स्टार्टिंगपासूनच म्हणजे जेव्हापासून इथे ॲडमिशन झाले तेव्हापासून मला कसलाच कशाचाच त्रास नाही झाला सर 13 तर मग सोबत पण तेच होते मुंबईला यायला, येताना पण आणि जाताना पण, तर त्यांच्यामुळे झालं सगळं शक्य.
1: मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत ते आदिती विवेकानंद सूर्यवंशी ह्याच्याशी, ते मूळता राहणारी सांजा येथील आहे, बरोबर आहे, तर धाराशिव, आणि ती सिव्हिल या ब्रँचमधून आता फायनल इयरची परीक्षा देणार आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉलिटेक्निकच्या बेसवर तुझी निवड तर झाली स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून PWD विभागामध्ये, पण तू अजून काहीतरी परीक्षा दिल्या होत्या ना सोबत, हा त्या कुठल्या दिल्या होत्या?
2: तर ह्या सगळ्या पूर्ण पेपर डिप्लोमा बेसवरती दिलेल्या आहेत मी. जिल्हा परिषदच्या व्हॅकन्सीज होत्या, ज्युनियर इंजिनियर क्लास 2 त्याचे पेपर दिले होते, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट क्लास 2 जिल्हा परिषद त्याचे पेपर दिलेत, पाटबंधार विभाग क्लास 3 याचे पण पेपर दिलेले आहेत आणि बांधकाम विभाग क्लास 2 क्लास 3 ज्युनियर इंजिनियर अँड सिव्हिल इंजिनियर असिस्टंट याचे पण पेपर दिले. तर लवकर रिझल्ट बांधकाम विभागाचाच लागला आणि निवड पण बांधकाम विभागाचा.
1: एवढे सगळ्या पेपरची पण तू तयारी करत होते?
2: तयारी करत होते, सगळ्या सोबतच अभ्यास असायचा, असं काही फार वेगळं नव्हतं, सेम अभ्यास होता फक्त डिपार्टमेंट चेंज होते. तर त्याचे पण रिझल्ट लागतील आणि अपेक्षा अशी वाटत आहे की माझा स्कोर पण चांगला आलाय पाटबंधारला, स्कोर आलाय रिझल्ट नाही आला अजून, तर माझं तिथे पण सिलेक्शन होईल पाटबंधार मध्ये.
1: आता ते जर समजा सिलेक्शन झालं फॉर्च्युनेटली, तर ह्या पदामध्ये त्या पदामध्ये काय फरक असतो का?
2: नाही, दोन्हीची लेवल एकच आहे, ग्रुप सीच आहेत दोन्ही पण, त्यामुळे फरक काही नाही, पण काम मात्र वेगळं वेगळं असतं.
1: अच्छा, म्हणजे पाटबंधारामध्ये थोडंसं अपग्रेडेशन असेल असं
2: वाटतं.
1: अच्छा ठीक आहे. तर आदिती, आता हा सगळा विषय सुरू असताना माझ्या डोक्यामध्ये एक असा विषय येतो की बहुतांशी आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं मुली पाहतो तर त्यांना डिग्री कम्प्लीट करायची असते, कुठंतर पुणे मुंबई जायचं असतं, अब्रॉडला जाण्याचा विषय असतो, एक तर तू सिव्हिल घेतलेलं, त्यातही मुलगी, सिव्हिलला मुली असणं म्हणजे हे थोडंसं त्याप्रमाणे जर पाहिलेलं तर कम्प्युटरच्या रिलेटेड किंवा ETCच्या रिलेटेड पाहिलं गेलं तर कमी प्रमाणात असतं, पण तुला ते काय म्हणतात ते बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं आणि त्यानंच तुला खरं तर त्या ब्रँचनं तुला यशावर घेऊन गेलं. तर ही सगळी तयारी करत असताना, हे सगळा विषय असताना, घरच्यांचा सपोर्ट तुला कसा होता? कारण आता ते वडिलांचा तर विषय झाला, पण बाकीच्यांचा सपोर्ट कसा होता ते सांग.
2: घरचे पण पहिल्यापासूनच खूप सपोर्टिव्ह राहिलेले आहेत. एक तर पप्पा मोठे आमच्या घरामध्ये, अजून मला 2 चुलते आहेत आणि मी मोठी आमच्या घरामध्ये. तर सांजा असं गावाची ओळखच आहे सर की खूपच आगाव गाव आहे असं वगैरे. तर
1: म्हणजे मुलींना बाहेर जाऊ द्यायचं नाही, मुलांना बाहेर जाऊ द्यायचं नाही,
2: तसं नाही. आताच्या पण माझ्या मैत्रिणी आहेत ना चांगल्या, हा चांगल्या शिकतात, बऱ्याच जण इथं आहेत तेरणामध्ये. तर घरच्यांचा पहिल्यापासूनच खूप सपोर्ट राहिला. मी एवढी हुशार नव्हते, पण माझी जी बहीण आहे ती खूप हुशार होती आणि तिला माझ्यामुळे मी तिला सिव्हिल घ्यायला लावलं, त्याच्यामुळे काकांच्या मोठ्या मुलीला पण सिव्हिल घ्यायला लागलं. असे 2-2 वर्षाच्या गॅपने आमच्या घरात 3 सिव्हिल इंजिनियर व्हायला लागलेत. तर घरच्यांचा सपोर्ट, मुलगी आहे किंवा तसं काही, पहिल्यापासूनच त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बिलकुल तसा नव्हता. त्यांनी खूप सपोर्ट केला पहिल्यापासूनच या जर्नीमध्ये. एक तर पिंपळ मॅडम, दुसरे माने सर आणि तिसरे माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह राहिले आणि त्यांच्यामुळेच एवढं उत्तुंग यश.
1: आता ह्या सर्व गोष्टीमध्ये, कारण आता तुझ्या हातात पण स्मार्टफोन दिसतोय, बऱ्याच बाकीच्या पण लोकांच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसतोय. तर ह्या संपूर्ण म्हणजे पॉलिटेक्निकचा असेल, इथल्या दोन तीन वर्षाचं एज्युकेशन असेल किंवा तुझा सरळ सेवा भरतीचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या स्मार्टफोनचा तुला सपोर्ट किती झाला ते पण सांग.
2: स्मार्ट
1: सपोर्टच विचारतोय.
2: सपोर्ट वगैरे काही नाही झाला मला, म्हणजे नाही झाला पहिल्यापासूनच. तर सोशल मीडियावर पण मी जास्त ऍक्टिव्ह नसायचे. तर जे माझे मैत्रिणी आहेत ते विचारायचे, काय तू इन्स्टा का वापरत नाही, डिलीट करते सारखं, म्हणजे मी अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे, अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे. पण नाही, तिथे एकदा जर गेलं ना सर की तीन तास तसं कसं वेळ जातो तो लक्षातच येत नाही.
1: अच्छा, याचा अनुभव तू घेतला?
2: आहे आहे, अनुभव आहे मला. फक्त रील स्कोअर करणे आणि आपल्याला काय दिसतं की आपल्यापेक्षा किती आनंदी आहेत लोक त्या विश्वामध्ये, पण तसं काही नाहीये. तर स्मार्टफोनचा तर काही मला युज झाला नाही. आता जर झाला असेल तर ते फक्त कॉलिंगसाठी, बाकी काही नाही.
1: बर, मग तुला काय वाटतं की तू अनुभव पण तसा घेतला की दोन दोन तीन तीन तासाचा वेळ त्याच्यामध्ये जातोय किंवा बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत, मग याला बाजूला कसं ठेवायला पाहिजे? कारण ऍडिक्शन तर होऊ शकतं याचं. पण मग जे आता अभ्यास करताय, जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेत, जे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत, किंवा ज्यांना कोणाला आपलं ईएम गाठायचं आहे, तर त्यांनी याचं मॅनेजमेंट कसं करावं ते पण सांग.
2: सर, पहिली गोष्ट तर ही क्लिअर आहे की ज्यांचे एम क्लिअर आहेत त्यांनी नाही वापरलेलंच बरं.
1: बरं, पण त्यांना ते वापरायची गरज पण पडणार नाही,
2: गरज पडणार
1: नाही.
2: एम क्लिअर असेल तर एकतर टाइम कमी असतो, टेन्शन असतं बरेच, म्हणजे ह्या वयात कसं एकतर फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो आणि स्टडी पण आपल्याला कंटिन्यू ठेवावा लागतो.
1: बरोबर,
2: टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि जर फोन हातात घेतला, इन्स्टा असेल, फेसबुक असेल किंवा अदर सोशल ऍक्टिव्हिटीज, तर टाइम जाणार हे फिक्स आहे. पण असं पण नाही की त्याचा काही युज झाला नाही. युट्यूब वगैरे असे चांगले प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे करिअरचे, हा, गाईडचे पण आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स पण भरपूर. तर मला त्याचा होत होता युज, पण मी कधीच ऍडिक्टेड झाले नाही. एक दोन वेळेस मी बघितलं ते, पण नाही, नंतर पुन्हा गेलंच नाही.
1: आजूबाजूला वातावरण तसं असेल?
2: नाही सर, नव्हतं. माझं फ्रेंड सर्कल पण खूप चांगलं होतं, खूप सपोर्टिव्ह राहिलं. हो
1: बर, तर मग आता ह्या जर सगळ्या गोष्टीचा आपण एक विचार केला, तर तू एक धाराशिवची मुलगी म्हणून धाराशिवच्या ह्याच परिसरात राहिली, शिकली, आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजा विचार केला, तर तुला काय वाटतं की धाराशिवच्या मुलींमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि त्यांनी त्या पोटेन्शियलचा अजून चांगला सकारात्मक उपयोग कसा केला पाहिजे? कारण तुझ्याकडे कसं झालं की त्या दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे एक तर तुझ्याकडे म्हणजे ते एम क्लिअर होतं, तू त्या पद्धतीने स्टडी करत होती, दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याकडे घटना पण खूप मोठी घडली, जे की एखाद्याच्या आयुष्यात घडली तर तो कोलमडून पडतो हे पण आपण पाहिलेलं आहे. तर ती घटना पण तुझ्या आयुष्यात घडली तरीही तू खचली नाहीस, तू बाकीचं सगळं तुला वातावरण माहिती आहे तुला ते, ह्या सगळ्या गोष्टीतून तुला काय वाटतं की त्या ज्या काही मुली असणार आहे त्या मुलींनी कशा, खास करून मुलींनी, कारण मुलं मुली पण आहेत एकच आहेत, पण त्या मुलींनी खास करून काय करायला पाहिजे असं तुला?
2: पहिल्यांदा तर मुलींना घरून सपोर्ट एक लिमिटेड पिरियड असतो, तिथपर्यंतच भेटतो. समजा 22-23 वर्ष वय झालं तर मुलींना लगेच घरातून प्रेशर यायला लागतात लग्नासाठी. हा, तर माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फोकस्ड राहून कसा अभ्यास करायचा, आपलं आपले ध्येय कसं गाठायचं, कारण हा जो पिरियड आहे ना हा सगळ्यांच्या लाईफमध्ये नसतो, आणि गेलं तर याच पिरियडमध्ये शिखरावर जाऊ शकतात, नाहीतर डाऊन टू अर्थ म्हणलं. तर मुलींनी एकतर त्यांचे डायरेक्शन प्रॉपर असले पाहिजे, सपोर्ट असला पाहिजे घरच्यांचा, आणि त्यांनी स्वतः पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन अभ्यास केला पाहिजे. काहीच अवघड नाही आहे सर यामध्ये.
1: बर, आणि ज्यावेळेस सरळ सेवा भरतीची ही आता म्हणजे ज्यावेळेस त्याचा निकाल लागला, रिझल्ट आला, आणि ज्यावेळेस लक्षात आलं की तुझी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे, अशी बातमी ज्यावेळेस तू तुझ्या आईला सांगितली, त्यावेळेस आईची काय प्रतिक्रिया होती? कारण आता पूर्ण जगामध्ये म्हणलं तर मला वाटतं ती सर्वात मोठ्या म्हणजे महत्वाची तुझ्यासाठी असणार वडिलांनंतर, कारण आता हा सगळा घटनाक्रम झाला.
2: दोन दिवसापासून चालू होतं सर की 7 किंवा 8 तारखेला रिझल्ट लागणार होता. मग मी सारखं जेव्हा जेव्हा फोन हातात घेईल तेव्हा एकच की आज लागणार आहे, उद्या लागणार आहे, आज 5 वाजेपर्यंत लागेल, आज 11 पर्यंत लागेल. नाही, गुरुवारी असं झालं की मी चेक केला, म्हणजे दुपारी मला वाटतं 3 वाजता लागणार असं काहीतरी होतं, पण 3 पण लागलं नाही. एवढी हे झालं म्हणलं जाऊ द्या, लागू नाही तर नाही लागू म्हणलं, नशिबात असेल ते होईल. 4:45 लिस्ट पडली तेव्हा, मग पण मी 5 वाजता बघितली तर समोर आई होती, मग असं कुठेतरी वाटत होतं की बाबा होईल की नाही होईल, कारण मी काठावरती होते, मिरेट 151 क्लोज झालं आणि मला 153 होते, 41 जागा होत्या EWS EWS थ्रू सिलेक्शन झालंय. तर मला असं वाटायचं की बापरे आपल्या समोर जर 41 मुली निघाल्या तर आपलं नाही लागणार, म्हणजे असं ट्विस्टिंग होतं, लागू पण शकत होतं नाही पण लागू. पण सर्च PDF बघितली, नक्की मला वाटलं असं कोणीतरी गमत करत असेल, टाकली असेल PDF मजाक मध्ये. मग पहिल्यांदा मी नाव टाईप केलं, आदिती विवेकानंद सूर्यवंशी असं करूच तर डिटेल्स आले सगळे. 153.81 फिमेल अलॉट झालेली कॅटेगरी EWS. तिथकच बघितलं, म्हणलं नक्की मीच आहे का. फोन हातातून खाली पडला आणि आईला मिठी मारली की आई माझं सिलेक्शन झालंय. तर सगळ्यांना फोन मेसेज, सगळे घरी यायला चालू झाले, सगळेजण रडले. असं कुठेतरी वाटलं की पप्पांनी, माझ्या आधी पप्पांनी स्वप्न बघितले होते की कुठेतरी आपल्या मुलींना पण त्या टॉप वरती नेऊन ठेवायचं आपल्याला. ते जर असले असते तर अजून खूप आनंद झाला असता. पण त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं झालं. मग तेव्हा तिथे ना सिरियल नंबर असतो, ऍप्लिकेशन आय डी असते आणि रोल नंबर, म्हणजे तीन वेगवेगळे फेज असत. तर मी फक्त माझं नाव जे आपल्या डोळ्याला दिसते तेच आपण बघितलेलं, रोल नंबर वगैरे कुठं कोणाला पाठणं. सगळे गावातले माणसं आले, रात्री 8-9 पर्यंत सत्कार राहिले, सगळं घरगच्च. पण माझ्या माइंड उगच माझ्या मनात आलं की बापरे ही मीच आहे का, डबल उमेदवार पण असू शकतात. मला वाटलं कॅन्डिडेट आदिती सूर्यवंशी दुसरी पण असू शकते ना सर महाराष्ट्रात, म्हणजे काय. आणि जेव्हा रँक वाईज लिस्ट लागली होती ना तेव्हा 300 जण माझ्या नंबरवरती होते, 153.81 वर महाराष्ट्रातले 300 लोक होते. खूप ते 2 महिने एवढे बेकार गेलेत ना एक्झाम झाल्यापासून की आपलं काय होणार आहे. मग ते झालं 8-9 वाजता, 9 मी उगीच बघितलं की म्हणलं मीच आहे का, एकदा चेक तरी करते. म्हणून मी डबल रूम मध्ये जाऊन बघितलं माझे ऍप्लिकेशन फॉर्म, रोल नंबर, आय डी, सिरियल नंबर. तर तिथे कन्फर्म झालं की बाबा मीच आहे ती. असे 2-3 दिवस
1: जर्नी सुद्धा अशी होती की तुला ते घालमेल होती डोक्यामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी,
2: आणि अपेक्षित नव्हतं की एवढं लवकर आउटपुट भेटेल म्हणून. ते खूप लवकर झालं.
1: म्हणजे वयाच्या 21व्या वर्षाचं जे तू एक विषय बोलतेस ना, खरंच म्हणजे यश जे आहे ना ते यश अशाच पद्धतीनं एकतर ते दिसून यावं, कारण कसं आहे की काही काही जणांना अनेकदा संघर्ष करून सुद्धा हे यश मिळत नाही, पण ते तुला मिळालं निश्चितच. एक तर तुझं डिटर्मिनेशन, तुझं जे तुझ्याच सातत्य होतं की नाही मला अभ्यास करायचा आहे, मला हे मिळवायचं आहे, तुझं एम क्लिअर होतं, फॅमिली सपोर्ट होता, पण एवढ्या सगळ्या संघर्षानंतर सुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यासाठी हे यश अधिक चमकदार झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आधी ती खरं सांगतो म्हणजे हे तुझ्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी सुद्धा अगोदर थोडासा असा लाईट होतो की चला काय आदिती असं काहीतरी झालेली आहे, पण मला आता ज्यावेळेस कळालं की तू ह्या सर्व जर्नीमधून गेलीस, निश्चितच हे खूप इन्स्पायरिंग आहे, प्रेरणादायक आहे, आणि अनेक मुली ज्या आहेत त्या याच्यातून खरं तर मला असं वाटतं की प्रेरणा घेतील, 100% घेणार आहेत हे मी सांगतो. आणि तरीही तू म्हटले होते की आपलं जसं ऑफ रेकॉर्ड झालं असं बोलणं झालं होतं की तुला चित्रपट वगैरे पाहणं, आता ठीक आहे मोबाईलवर तर तू कंट्रोल केलेला होता, पण चित्रपट पाहणं, टीव्ही पाहणं असं काही विषय होता?
2: नाही सर, टीव्ही तर जवळजवळ 6 वर्ष झालं मी टीव्ही, माझा टीव्हीचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे मला इंटरेस्ट नाहीये त्या गोष्टींमध्ये. किंवा मग खूपच हुशार आहे आणि फक्त अभ्यासाची चोड आहे, तसातला पण काही भाग नाहीये. एव्हरेज स्टुडंट कुठपर्यंत येऊ शकतो तो तुमच्या थ्रू बघितलंच आहे आता. पण आतापर्यंत मी थिएटरमध्ये पण पिक्चर बघितलेला नाही एकदाही, म्हणजे अट्रॅक्शन असं काही मला वाटलं नाही त्या गोष्टींचं. तर 3 वर्ष झालं फोकसनेच अभ्यास होता सर, वॅकन्सीज आहेत माहिती होतं, अभ्यास केला हार्डली 2-3 तास तर मी देतच देत होते. आणि रोज एक म्हणजे एक डेली रुटीन लावून घेतली होती की मॅडम आम्हाला सारखं सांगायच्या क्लासमध्ये की तुम्ही 2-3 वर्षांनी कुठं स्वतःला बघताय, त्यानुसार चालू करा तुमचं. मला वाटतं हे कोणी सिरियसली घेतलं नसेल, पण माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागलेली होती की हा मॅडम म्हणतात तर मग मॅडमचा शब्द म्हणजे प्रमाण. तर असे खूप लाईफमध्ये पॉईंट घडले सर ह्यात. मी तर स्वतःला एवढं लकी असते की तेरणाचे स्टुडंट आहे, इथं राहून मी किती बेनिफिटमध्ये गेलेली आहे.
1: तर सगळ्याच एज्युकेशन मधला पैसा वाचला, राहण्याचा
2: वेळ वाचला, हो आणि फॅमिली सोबत राहायला. हो
1: तर मग शेवटी गाणे तर ऐकण्याचा छंद असणार आहे.
2: होते सर, गाणे ऐकत होते.
1: गाणे ऐक आहे ना. तर मग असं कुठलं गाणं आहे की जे हे तुझ्या जर्नीला डिस्क्राईब करेल किंवा तुला वाटते की आता नाही ते गाणं प्ले झालं पाहिजे?
2: थ्रू आउट जर्नीला डिस्क्राइब करणारं गाणं तर मला असं वाटतं की कर हर मैदान फतेह.
1: वा,
2: एनर्जेटिक आहे सर.
1: एनर्जेटिक आहे आणि ते बरोबर आहे, पण आहे त्याचे जर्नीला पण डिस्क्राईब करतं. पण आधी ती मी असं विचार करतो की तू जे आहे ते फक्त हे सरळ सेवामधून जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असं जे विषय आहे, तर ते येणाऱ्या फ्युचरमध्ये सहाय्यक पासून ते प्रमोशन मिळत किंवा तू जे अचीवमेंट तुला करायची आहे या क्षेत्रामध्ये, कारण बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं, कम्प्युटर इंजिनिअरिंग असताना सुद्धा, तर या सिव्हिल क्षेत्रामधली महाराष्ट्रातली सर्वात मोठं जे असतं ते पद तुला मिळावं आणि धाराशिवचा नाव लोकयुक्त तशा पद्धतीनं वाढवावा, अशा पद्धतीने रेडिओ तेरणाच्या वतीनं मी तुला शुभेच्छा देतो. आणि तुझी इन्स्पायरिंग स्टोरी जी आहे ते निश्चित सर्व मुलींना खऱ्या अर्थानं जी आहे ते प्रेरणादायक ठरणार
2: सर.
1: आणि तू शेवटी जाता जाता काय अजून सांगू इच्छिते का? सांग.
2: मुलींना मी सांगेन की फोकस्ड राहावा, गेट अ ग्रीप अँड
1: माणसाच्या आयुष्यात घटना होत असतात पण त्याला डील करता आलं
2: पाहिजे. येस सर, येस.
1: आणि तीच मुलींमधली खरी शक्ती असते जी तुझ्यामध्ये आहे. तर निश्चित, तर ही जी गोष्ट आहे ती आम्ही ऍडमिट करतो आणि परत एकदा तुझे आभार व्यक्त करतो. आणि श्रोते, आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानवाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
2: देश के हर गरीब, हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
3: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक विविध बाबी आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो। मंडळी, आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा घटक जर आपण मानला तर तो पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात आपल्याला म्हणता येईल। आणि पाणी व्यवस्थापन जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल, आपल्याकडे जेवढं उपलब्ध पाणी आहे ते सर्व आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये वापरायचं असेल, त्याच्यापासून अधिक उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल, तर मंडळी आपल्याला जे नवीन प्रचलित पद्धती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ठिबक असेल, तुषार असेल, या सिंचन पद्धतींचा वापर करणं खूप गरजेचं आहे। आणि नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याचा देखील वापर आपल्या शेतकरी बांधवांनी करून घेणं खूप गरजेचं झालेलं आहे। मंडळी, सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये जे ठिबक सिंचन वापरलं जातं ते वापरत असताना शास्त्रीयदृष्ट्या त्याचा योग्य वापर होतो आहे की नाही, आणि जर शास्त्रीयदृष्ट्या त्याचा योग्य वापर होत असेल तर त्याचे अधिकचे फायदे कसे होतात हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। मंडळी, ठिबक सिंचन तंत्रज्ञान हे दाबावर चालणारे तंत्रज्ञान असून प्रत्येक ड्रिपरमधून एकसारखे पाणी मिळणे अपेक्षित आहे, परंतु शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर फक्त पाणी देण्याचे एक साधन म्हणून करतात। ठिबक सिंचन संचाचे पूर्ण फायदे मिळवण्याकरता तांत्रिक पद्धतीने वापरण्याची खूप महत्त्वाची गरज सध्या वाटते आहे। ठिबक सिंचन संच बसविण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्याला शेतातील माती आणि पाण्याचे परीक्षण करून घेणं गरजेचं आहे। शेतीचे सर्वेक्षण व्यवस्थित करावे, त्यानुसार ठिबक सिंचनाचा आराखडा करावा। सर्वेक्षण म्हणजे शेताची फक्त लांबी रुंदीचे मोजमाप नव्हे तर सर्वेक्षण करताना जमिनीचा चढ उतार पाहणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे। जमिनीचा प्रकार, सिंचनाचा स्रोत, पाण्याची उपलब्धता, पाण्याची खोली, गुणवत्ता तपासणं गरजेचं आहे। त्याचबरोबर पाण्याचा स्रोत एप्रिल मे मधील उपलब्धता बघून किती क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणता येईल हे सुद्धा आपण ठरवणं खूप गरजेचं आहे। कोणत्या पिकाची लागवड करणार आहात, त्याच्या लागवडीचे अंतर काय असणार आहे, विजेची उपलब्धता कशी असणार आहे, मजुरांची उपलब्धता कशी असणार आहे, पाण्याच्या स्रोतावरील पंपाची सविस्तर माहिती सर्वेक्षण करताना आपण करून घेणं खूप गरजेचं आहे। लांबी रुंदी टेप किंवा GPS साधनाने व्यवस्थित मोजून घेणं गरजेचं आहे। हे अंदाजानं आपण ठरवू नये। सर्वसाधारणपणे सर्वेक्षणाच्या माहितीनुसार शेतामध्ये ठिबक सिंचन संच उभारण्यासाठी आराखडा तयार केला जातो। यामध्ये शेताची लांबी, रुंदीनुसार मेन लाईन, सब लाईन, लाईनची लांबी, ठिबक सिंचनाच्या इनलाईन नळीची लांबी किती हे देखील ठरवलं जातं। जमीन चढउताराचे असेल तर इनलाईन ठिबकची निवड करणं गरजेचं आहे। जो आराखडा दर्शविला जातो त्याच्यामध्ये पाईपलाईनचा आकार, लांबी, इनलाईन नळीचा आकार, लांबी याचं अंतर ठरवलं जातं। अंदाजाने इनलाईन बंडल आणून वाटेल तेवढी नळीची लांबी ठेवू नये, अन्यथा शेवटी पिकांना पाणी कमी मिळेल, सगळीकडे एकसमान पाणी मिळणार नाही। डिझाईनप्रमाणे सेक्शन करून घेणं खूप गरजेचं आहे। ठिबक सिंचन संचाची आखणी आराखड्यानुसार करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये कोणतीही तडजोड शेतकरी बांधवांनी करू नये. खर्च कमी यावा म्हणून तडजोड करताना महत्वाचे घटक न घेता शेतामध्ये ठिबकची उभारणी केल्यास अपेक्षेप्रमाणे फायदे मिळत नाहीत. ठिबक सिंचन हे दाबावर चालणारे असल्यामुळे प्रेशर गेज असावा. पाण्याच्या स्त्रोतानुसार, पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी. पाण्यासोबत वाळू किंवा कच येत असल्यास सँड सेपरेटर फिल्टरची निवड करावी. पाण्यासोबत गाळ शेवाळ येत असल्यास सँड फिल्टरची निवड करणं खूप गरजेचं आहे. जर पाण्यात वाळू येत नसेल, जास्त शेवाळ येत असेल, तर स्क्रीन अथवा डिस्क फिल्टरची आपण निवड करणं खूप गरजेचं आहे. काही शेतकरी स्क्रीन फिल्टरची जाळी काढून ठेवतात, तसे करू नये. तसे केल्यास पाण्यातील कचरा घाण्यामुळे ड्रिपर बंद पडण्याची शक्यता असते. ठिबक सिंचन संचामधून कोणत्याही पिकास पाणी देत असाल, त्या प्रत्येक वेळी ठिबक संचासोबत पाण्यात विरघळणारी खते फर्टिलायझर्स टँकद्वारे द्यावीत. ठिबक सिंचनाची उभारणी करताना प्रेशर गेज फिल्टर जवळ बसावा. आता प्रोटेम्बल प्रेशर गेज उपलब्ध झालेले आहेत. मेन आणि सबमेन लाईनसाठी लागणारे PVC पाईप 2 ते 2.5 फूट जमिनीच्या आत खोल ठेवून मातीने व्यवस्थित झाकावे. PVC पाईपवर सूर्यप्रकाश पडल्यास, संपर्क आल्यास त्याचं आयुष्यमान कमी होतं. ठिबक सिंचन संचामधील सर्वच घटक उत्तम गुणवत्तेचे असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ठिबक सिंचनात सर्वात महत्वाचा घटक आहे इनलाईन नळी. ठिबक सिंचन तंत्रामध्ये प्रत्येक ड्रिपरमधून एक समान पाणी मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 2 ड्रिपरमधील अंतर सुद्धा एक समान असणं गरजेचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे पाण्याचे स्रोत हे विहीर किंवा बोरवेल आहेत. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याचा स्रोत विहीर आहे, त्याच्याकडे फक्त स्क्रीन फिल्टर बसवलेले आहेत. कारण पाण्यात फक्त तरंगणारे पदार्थ, काडी, कचरा, पालापाचोळा येतो. म्हणून साधा स्क्रीन फिल्टर वापरत असाल तर फिल्टर कधी जाळी ठिबक सिंचन सुरू असताना ते काढून वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून परत ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. स्क्रीन फिल्टरची जाळी धुण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लागतात. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत बोरवेल असेल, तर त्यांनी पाण्यासोबत वाळूचे कण किंवा कच येत असेल, तर अशा वेळी सँड सेपरेटर फिल्टर बसवणं खूप गरजेचं आहे. सँड सेपरेटर खाली चेंबर आहे. त्या चेंबरमध्ये वाळू किंवा खच जमा होतो. चेंबरच्या खाली ड्रेन व्हॅल्व दिलेले आहेत. त्यात वाळू, कचरा, कच बाहेर निघून जाते. फिल्टर स्वच्छ होतो. जर पाण्याचा स्रोत नदी किंवा शेततळे किंवा धरणाच्या बॅक वॉटरवरून असेल, तर पाण्यासोबत शेवाळ किंवा गाळ येतो. अशा वेळी सँड फिल्टर बसवला पाहिजे. जर सँड फिल्टर बसवला असेल, तर फिल्टर नियमित बॅक वॉश करावा. म्हणजेच फिल्टरमधील वाळूच्या वरच्या थरावर जमा झालेला मातीचा गाळ, शेवाळ बॅक वॉशद्वारे बाहेर पडू शकतं. गरज असल्यास सँड फिल्टरमधील वाळूची हालचाल करावी. म्हणजे मातीयुक्त पाणी आणि शेवाळ बाहेर पडून जाऊ शकते आणि सँड फिल्टर देखील स्वच्छ होऊ शकते. इनलाईन आणि सबमेन लाईनच्या शेवटी फ्लश वाल्व असतो. पाईपलाईनमधील घाण बाहेर पडावी म्हणून 15 दिवसातून 1 वेळा फ्लश वॉल्व उघडून पाण्याच्या दाबाने पाईपलाईन स्वच्छ करून घ्यावी. इनलाईन नळ्यांची शेवटची टोके एंड कॅप उघडून स्वच्छ कराव्या. एकावेळी 3 ते 4 नळ्यांची एंड कॅप उघडून नळ्या स्वच्छ कराव्यात. आता ठिबक नळीची स्वच्छता ही सुद्धा बाब खूप महत्वाची आहे. त्याच्या संदर्भात शेतकरी बांधवांना अधिक माहिती आपण करून घेऊयात. बऱ्याचदा ठिबक सिंचन संचासाठी ऍसिड प्रक्रिया करावी लागते हे माहिती नसते. शेतकरी ड्रिपरमधून पाणी येणे बंद होत नाहीत तोपर्यंत काहीच करत नाहीत. ड्रिपरमधून पाणी येणे बंद झाले किंवा पाणी येणे अतिशय कमी झाल्यास ऍसिड प्रक्रिया करतात. एका प्लॅस्टिक टबमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड घेऊन त्याच इनलाईन नळ्यांची बंडल बुडवून घेणं गरजेचं आहे. ऍसिडमुळे नळ्यांच्या बाहेरील भाग स्वच्छ धुतला जातो आणि नळ्या चकचकीत होतात. अगदी काही प्रमाणात ऍसिड नळीच्या आत जाते. इनलाईन नळ्यांमधील ड्रिपर नळीच्या आत असल्यामुळे ऍसिड ठिबकमधून दिले पाहिजे. त्यासाठी हायड्रोक्लोरिक किंवा फॉस्फोटिक किंवा सल्फ्युरिक ऍसिडचा वापर आपण करणं खूप गरजेचं आहे. पाण्यात क्षार विरघळण्याकरिता ऍसिड किती लागते हे बघावे. वेंचुरीद्वारे ऍसिड ट्रीटमेंट करावी. ऍसिडची मात्रा टाकत असताना शेवटच्या ड्रिपरमधील पाण्यात लिटमस पेपर बुडवला नंतर सामो आला पाहिजे. अंदाजे ऍसिडची मात्रा ठरवू नये. ड्रिपर बंद पडण्याची वाट न बघता पीक लावण्यापूर्वी आणि पीक काढल्यानंतर ऍसिड प्रक्रिया आपल्या ठिबक संचावर करून घेणं खूप गरजेचं आहे. ठिबकमधून नियमित पाण्यात विरघळणारी फॉस्फोरिक ऍसिडयुक्त खते सोडावीत. म्हणजे ड्रिपरमध्ये क्षार साचून बंद पडणार नाहीत. ड्रिपर स्वच्छ राहतील. ऍसिड प्रक्रिया झाल्यानंतर 24 तास ठिबक सिंचन बंद ठेवावं. नंतर दुसऱ्या दिवशी इनलाईन नळ्यांची एक वेळी 3 ते 4 टोके उघडावी. पाण्याच्या दाबाने स्वच्छ करावी. त्यानंतर पुढील 3 ते 4 नळ्यांची टोके उघडावीत. इनलाईन नळ्यांमध्ये जैविक चिकटपणा तयार झाला असेल तर ड्रिपर बंद पडण्याची शक्यता असते. त्याकरिता ब्लिचिंग पावडर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. ती प्रक्रियाही आपण ऍसिड प्रक्रियेप्रमाणेच करणं गरजेचं आहे. दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी करू नयेत. ऍसिड किंवा ब्लिचिंग प्रक्रियेमध्ये एक आठवड्याचं अंतर असणं खूप गरजेचं आहे. मंडळी, बऱ्याच जणांना पिकाच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज किती आणि ठिबक सिंचन संच किती वेळ चालवावा हे कळत नाही. बहुतेक शेतकऱ्यांनी विहिरींजवळ ऍटो स्विच बसवलेले आहेत. शेतामध्ये जर वाल बसवले असतील तर आम्ही सर्व वाल उघडून ठेवतो. वीज आली की पंप सुरू होतो आणि वीज गेल्यानंतर पंप आपोआप बंद होतो. जोपर्यंत वीज असते तोपर्यंत ठिबकने पिकाला पाणी देणे सुरू असते. तर मंडळी, अशा पद्धतीने सध्या तरी आपण ठिबक सिंचन तंत्राचा वापर करत आहोत. जर असा वापर होत असेल तर अत्याधुनिक ठिबक सिंचनाचे अपेक्षित फायदे आपणास मिळू शकत नाहीत. पिकाच्या गरजेनुसार ठिबक सिंचनाने पाणी देणं गरजेचं आहे. जमीन वापसा अवस्थेत राहील एवढाच वेळ ठिबक संच सुरू ठेवावा. ठिबक सिंचन सुरू असताना दाब वाढवावा. फिल्टर जवळ 1.5 ते 2 किलो, सबमेनच्या शेवटी 1 किलो, तर ड्रिपर जवळ किंवा इनलाईन नळीच्या शेवटी 0.8 ते 0.9, शेवटी 0.8 किलो चौरस. ठिबक सिंचन जर रात्रभर सुरू ठेवला तर पाट पाण्यापेक्षाही जास्त पाणी पिकाला देत आहात असा त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर दिलेली खते झिरपून वाहून जातात. पिकांच्या मुळाजवळ हवेचे संतुलन नसल्याने जमिनीत पिकांच्या मुळाजवळ जोपर्यंत वापसा स्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत पिकाची मुळे अन्नद्रव्य आणि पाण्याचे शोषण करू शकणार नाहीत, म्हणजेच पिकांची वाढ होणार नाही. म्हणून जमीन वापसा स्थितीत राहील एवढाच वेळ ठिबक सिंचनाने पिकास पाणी देणं गरजेचं आहे. मधून मधून ड्रिपर मधून सारखे पाणी पडते की नाही हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो आपण ठिबक संच वापरतो त्याचा योग्य वापर होतोय का, त्याची सफाई योग्य प्रकारे केली जाते का, या संदर्भातील माहिती आपण करून घेतलेली आहे. या माहितीचा निश्चितपणे आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपणास फायदा होऊ शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढील भागामध्ये. आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमात हिंदी सिनेमातील सुपरहिट गीतं आपण ऐकत असतो, याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाची एक थीम सुद्धा असते आणि या थीमच्या माध्यमातून जे विविध शब्द आपल्या हिंदी सिनेमातील गीतामधून वापरले जात असतात त्या शब्दांची एक वेगळी जादूसुद्धा आपण या गीतांच्या माध्यमातून अनुभवत असतो आणि ही गीतं त्या शब्दामुळं कित्येक वर्ष आपल्या मनावर अधिराज्य करतात, ते आपण ऐकत असतो आणि त्याचा आनंदसुद्धा घेत असतो। अशीच आपली आजची जी थीम आहे ती मोठी इंटरेस्टिंग थीम आहे, ती आहे पिया। तर पिया या थीमवर हिंदी सिनेमांमध्ये बरीचशी गीतं आलेली आहेत आणि ती गाजलेली सुद्धा आहेत, जी आपल्या श्रोत्यांना बऱ्याचदा आवडत असतात आणि श्रोते त्याचा आनंद देखील घेत असतात। आज याच थीमचा आनंद आपण घेणार आहोत आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून। श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत राजेश रोशन आणि चित्रपट आहे मिस्टर

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कविता कृष्णमूर्ती आणि बाबुल सुप्रियो यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे अग्नी साक्षी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जाने तमन्ना या चित्रपटासाठी उदित नारायण आणि रंजना जोगळेकर यांच्या आवाजातील गीत। या गीताला संगीत दिला आहे आदेश श्रीवास्तव यांनी। हा चित्रपट भलेही चालला नसेल परंतु हे गीत आजही ऐकलं जातं, ते आजही लोकप्रिय असं गीत आहे। ऐकूयात जाने तमन्ना या चित्रपटातील हे सुपरहिट गीत।

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजातील हसन रिझवी यांचं गीत. संगीतकार आहेत सलीम सुलेमान.

हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटातील गीत आता आपण ऐकणार आहात. गीत गायला आहे प्रशांत, प्रीती आणि पिंकी यांनी. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत अनु मलिक.

0: श्रोतेहो पिया या थीमचा आनंद आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेत आहात. श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात तेरे नाल लव हो गया या चित्रपटासाठी आतिफ असलम आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील प्रिया पांचाळ यांचं गीत. संगीतकार आहे तो सचिन जिगर.
1: फूल से सजी गाड़ी में दुल्हन बनाकर मुझे ले जाओगे.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमात पिया या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत साधना सरगम आणि सुखविंदर सिंग. या गीताला संगीत दिलं आहे आनंदराज आनंद यांनी आणि चित्रपट आहे जिस देश में गंगा रहता है.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात याराणा या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील माया गोविंद यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत उदित नारायण आणि साधना सरगम. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत विजू शहा.

रेखाजीला आपण सगळेच जण ऍक्ट्रेस म्हणून ओळखतोच, पण आज मी तुम्हाला थोडंसं त्यांच्या लाईफच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. आजच्या बिग शोची सुरुवात करण्याच्या आधी काही लाईन्स मी रेखाजींसाठी म्हणेन. मत करो तुम वो वादा जो निभा ना सको, मत चाहो तुम उसे जिसे पा ना सको. मत करो तुम वादा जो निभा ना सको, मत चाहो तुम उसे जिसे तुम पा ना सको. प्यार हर किसी का कहां पूरा होता है, प्यार का तो पहला अक्षर ही अधूरा होता है. याच अधुऱ्या प्रेमाच्या नावानं आजचा आपला शो बिग स्टार रेखा स्पेशल. आरजे प्रगतीसोबत ऐकत रहा बिग स्टार.

बिग स्टार ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत, आणि आजचा आपला बिग स्टार शो डेडिकेट आहे रेखा जी के नाव। पुढचं गाणं ऐकूयात, पण त्याआधी मी जे म्हणलं अधूरं प्रेम त्यालाच पुढे बोलूयात। रेखाजींची लाईफ हमेशा अमिताभ बच्चन सोबत त्यांचं नाव जोडलं जातं, आणि तुम्हालाही माहितीच आहे प्रेम हे त्यांच्या लाईफमध्ये अर्धवट राहून गेलं। प्रेम होतं तर रेखाजींमध्ये,

आपण ऐकताय रेडिओ तेरणा आणि मी आहे आरजे प्रगती. आजचा आपला बिग स्टार रेखाजी. रेखाजींच्या लाईफमध्ये प्रेम अधुरं राहिलं असलं तरी करिअर जे आहे ते पूर्ण झालं. पण एक स्वप्न त्यांचं पूर्ण नाही झालं सांगेलच, पण त्याआधी या सुपरस्टारच्या लाईफला सलाम पुढच्या गाण्यासोबत.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. पाव तो पडणे ही नाही चाहिए रेखाजी के जमीन पर, कारण एवढ्या सुंदरच आहेत त्या. मगाशीच मी म्हटलं की रेखाजींचं पण एक स्वप्न अधुरं राहिलं. रेखाजींना सारखंच वाटायचं की त्यांना दिलीप कुमारजींसोबत काम करायचं होतं, आणि आजही त्या सांगतात की काश मी छोटं मोठी फिल्म त्यांच्यासोबत केली असती. तसं तर तुम्हाला माहिती आहे का, रेखाजी फिल्म मध्ये येणारच नव्हत्या. रेखाजींना लहानपणापासूनच एअर होस्टेस होण्याची खूप इच्छा होती. आजही आपण त्यांना फिल्मी करिअर आणि एअर होस्टेस पैकी एक चूज करायला सांगितलं तर त्या म्हणतात की मुझे उडना ज्यादा पसंद आहे. भाई आपण फिल्म ही सही, उडतो रही है रेखाजी.

रेखाजींच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यामध्ये या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश करता येईल ते म्हणजे उमराव जान, इजाजत, खूबसूरत, मुकद्दर का सिकंदर, सिलसिला, घर, खून भरी मांग, फूल बने अंगारे, अगर तुम ना होते, जानी दुश्मन, क्रिश, भूत, धर्मा, कोई मिल गया आणि सुपर नानी. पुढचं गाणं आपल्यासाठी ऐकत राहा माझ्यासोबत, म्हणजेच आरजे प्रगती सोबत, बिग स्टार.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही. वेलकम बॅक. मी आहे आरजे प्रगती तुमच्या सोबत. रेखाजींना डेडिकेटेड आजचा आपला बिग स्टार शो. मी सांगत होते की रेखाजींची खूप खास मैत्रीण. रेखाजींनी त्यांना ट्रेन केलं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसं काम केलं जातं आणि त्या ऍक्ट्रेस आहेत श्रीदेवी. रेखाजी जेव्हा या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्या तेव्हा त्यांना खूप गोष्टींना सामोरं जावं लागलं. त्यांच्या रंगावरून, त्यांच्या साऊथ इंडियन ॲक्सेंटने, कारण फिल्म बॅकग्राऊंडच्या नव्हत्या, त्यांना वाटत होतं की श्रीदेवींनीही या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊ नये, कारण श्रीदेवीही साऊथवरून आल्या होत्या. आणि श्रीदेवीही सांगतात की मला तयार होण्याचं कारण जस्ट रेखाजीमुळं. अशा रेखाजी, सगळ्यांवर प्रेम करणाऱ्या रेखाजी.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे आरजे प्रगती. आजचा आपला बिग स्टार रेखाजी. सुंदरता म्हणजे काय? ती केवळ वयापुरतीच असते का? या गोष्टीचा छंद येण्याची किमया रेखाजींनी साधली. मनमोहक सुंदरता, फिटनेस यांचं जिवंत उदाहरण म्हणजे रेखाजी.

एक काळ असा होता की रेखाजींच्या अभिनय सौंदर्यानं सगळ्यांनाच भुरळ घातली होती. पण आत्ताची गोष्ट नाहीये, कारण तारुण्यात सर्वच अभिनेत्री आपला काळ गाजवतात. पण रेखाजींचा जलवा आजही तसाच कायम आहे.

मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि आपण ऐकताय आपला बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत. आणि आजची आपली बिग स्टार आहे अर्थात बिग स्टार रेखाजी. रेखाजींनी आपल्या अभिनयाने सौंदर्यानं सर्वांनाच मोहिनी घातली, परंतु वैयक्तिक जीवनात फार मोठ्या वादळाला त्यांना सामोरं जावं लागलं. तरीही आपल्या दुःखाची छटा त्यांच्या व्यक्तित्वात दिसली नाही. जो खडतर प्रवास त्यांनी वयाच्या 13 वर्षापासून पाहिला तो

आपण ऐकताय बिग स्टार आरजे प्रगती सोबत आणि आजची आपली बिग स्टार रेखाजी। रेखाजींचे चित्रपट आणि एकूण कारकीर्द, त्यांचं अद्भुत सौंदर्य आजही आपल्याला चकित करतं आणि आपणही रेखामय होऊन जातो। रेखा एक उत्तम अभिनेत्री, त्याचबरोबर एक उत्तम व्यक्ती म्हणून आपल्या समोर येत राहतात।

आई होप आजचाही आपला बिग स्टार शो तुम्हाला आवडतच असेल. मेरी बातें अगर पसंद आई हो और अगर हाँ शेयर करा, लाइक करा आणि डाउनलोड करा रेडिओ तेरणा 90.4 FM ला. पुढच्या एपिसोड मध्ये पुन्हा भेटूयात नव्या बिग स्टार सोबत. तोपर्यंत मी आरजे प्रगती निरोप घेते. हा शो कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900 9970500900. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
2: देश के हर गरीब, हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते आणि मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपलं शिक्षण घेत असतात आणि हे शिक्षण घेत असतानाच आयुष्यामध्ये पुढे जात असताना ते यशाच्या एका अशा उंचीवर जाऊन पोहोचतात की त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिला। ती आता सध्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे, कारण तिचं 2024 सिव्हिल या ब्रँचमधून तिचं हे फायनल इयर जे आहे ते कम्प्लीट होईल। पण सर्वात महत्वाचं म्हणजे तिला आत्ता नुकत्याच सरळ सेवा या भरती प्रक्रियेमधून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अर्थात सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदावर तिची निवड झालेली आहे बांधकाम विभागामध्ये PWD मध्ये। आणि त्यामुळे हे जे यश आहे, कारण आपण सध्या पाहत आहोत की सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या मिळत नाही आहेत किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब कुठे आहेत असं आपलं म्हणणं असतं, पण या ठिकाणी आदितीच्या माध्यमातून ते यश जे आहे ते यश संपादन झालेलं आहे। आणि हे जे यश मिळालेलं आहे ते तिला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अर्थात आपल्या इथलं जे पॉलिटेक्निक आहे शासकीय त्यामध्ये ती 2021 सिव्हिल या विभागातून तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आदिती हे खरं तर खूप आपल्यासाठी एक थोडंसं वाईट पण आहे, दुःखद पण आहे की आदितीचे वडील वारल्यानंतर म्हणजे साधारणतः 4 महिन्यापूर्वी तिचे वडील वारले, पण वडील वारल्यानंतर सुद्धा हे दुःख सहन करत असताना म्हणजे एका प्रकारे हे आभाळ कोसळल्यागत असतं विषय, पण एवढं दुःख सहन करून सुद्धा तिला तिच्या यशाकडे जाण्यासाठी तिचा संघर्ष करण्यासाठी ती खचली नाही आणि लगेचच ती अभ्यासाला लागली आणि तिनं यशाला गवसणी घातली। तर ही खूप अभिनंदनीय गोष्ट आहे, आपण सर्वांनी सुद्धा ह्या गोष्टीचं अभिनंदन करायला हवं। मी आदिती तुझा अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अभिनंदन करतो की तू अशा पद्धतीनं तुझी निवड झालेली आहे।
4: थँक्यू सर, थँक्यू सो मच।
3: आणि आदिती आता खरं तर जो एक सगळ्यात आता अवघड विषय आहे त्याच्यापासूनच आपण सुरुवात करूयात। नेहमी असं म्हटलं जातं परीक्षेमध्ये की सोपे प्रश्न अगोदर सोडवा, पण अवघड प्रश्न असा आहे तो म्हणजे तू जसं म्हटली की वडिलांची डेथ झालं, निधन झालं आणि त्याच्यानंतर लगेच विषय झाला, हा नेमका विषय कसा झाला होता आणि हा आघात तुझ्यावर झाला आणि त्याच्यानंतर तू अभ्यासाला कशी सुरुवात केली हे अगोदर सांग।
4: सर, साधारणतः 28 ऑक्टोबरला पप्पा एक्सपायर झाले, 10 दिवस म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झाला, 10 दिवस ते होते सोलापूरमध्ये। मग ते खूपच डिस्टर्बिंग होतं आयुष्यात, तसे दिवस कधी कोणाच्या आयुष्यात येऊ नये असं वाटतं। पण हा म्हणजे विश्वास बसण्यासारखीच ही गोष्ट नव्हती, की काही वेळेस तर वाटलं की आता झालं सगळं संपलं आपलं, पण पप्पांनी पहिल्यापासून शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यानुसार त्यांनी आम्हाला एज्युकेशन दिलं, मला आणि मला अजून एक बहीण आणि भाऊ आहेत दोघं। तर आम्ही म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण कोणीच एज्युकेट नाही आहेत शिक्षण, आणि माझ्या आत्यांचे वगैरे लग्न पण खूप कमी वयात झालेले आहेत। म्हणजे जर शिकणारी जर कोणी असेल आणि तेही इंजिनिअरिंग फील्डमधून, तर ते मी एकटीच आहे। आणि मग पप्पांचं स्वप्न होतं की आपल्या घराला म्हणजे पप्पांनी बऱ्यापैकी पुढं आणलं होतं, पण मुलगी म्हणून त्यांनी असं कधी भेदभाव पण केला नाही आमच्यामध्ये. आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्ट करत होते. पण ऍक्सिडेंट झाला आणि 10 दिवसात सगळं संपलं असं वाटलं. आणि तिथून पुढं डिसेंबर महिन्यात 28 डिसेंबरला माझी एक्झाम होती बांधकाम विभागाची. म्हणजे हे मी पहिल्यांदाच एक्झाम देते, याच्या आधी कुठल्या एक्झाम दिल्या नव्हत्या. आणि क्रॅक पण पहिल्यांदाच केली. तर पप्पा गेल्यानंतर 4 दिवसा म्हणजे 4th दिवशी मी अभ्यासाला बसले होते सर.
3: म्हणजे तो फॉर्म वगैरे अगोदर भरलेला होता?
4: फॉर्म हा पप्पा असतानाच फॉर्म वगैरे भरला होता. तर 1 महिना ड्युरेशन असतं फॉर्म भरायला. तिथून पुढे लगेच टाइम टेबल पडलं की 15 डिसेंबरला एक पेपर झाला क्लास 2 चा आणि 28 डिसेंबरला दुसरा क्लास 3 चा. तर पेपर दिले वगैरे, ZP चे पण पेपर दिलेले आहेत मी, पाटबंधारचे पण पेपर दिलेले आहेत. पण रिझल्ट PWDचा आधी आला आणि सिलेक्शन पण आधी झालं. तर असं वाटलं की आता म्हणजे एवढं 3 वर्ष अभ्यास केलेला आता आपलं काही खरं नाही, किंवा एवढं मोठा म्हणजे ते पचवायची कशी, बहुतेक पप्पांचेच आशीर्वाद असतील आम्हाला लागलेले की तेवढं ते बिअर केलं आणि माझ्या कॅपॅसिटीने रोज स्टार्ट केला. असं तर ना घरी बसून माझा टाइमपासच होणार होता, सारखं ते वातावरण रडणं वगैरे. तर निव्वळ सर म्हणजे मी 12-12 तास ऍट अ टाइम अभ्यास केलेला आहे त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये. आणि एक्झाम दिलेली, रिझल्ट पण खूप लवकर आला आणि सिलेक्शन पण झालं.
3: तर अदिती खरं तर हे खूप भावनिक आहे, मला पण बोलताना तेच ते भावनिक झाल्यासारखं होत आहे. पण याला असं म्हणू शकतो वडील काय करायचे?
4: पप्पा शेती करायचे.
3: शेती करायचे. तर याच्यातून मला एक तर गोष्ट लक्षात येते जे माझ्या आता बुद्धीला कळत आहे, म्हणजे माणसाला दुःख संघर्ष मोठा असू शकतो, पण त्याचं जर कन्व्हर्जन आपण जर आपल्या त्या ध्येयामध्ये जर केलं तर निश्चित हे हा योग जो आहे तो जुळून येतो आणि ते आपल्याला यश मिळवता येतं. म्हणजे तुला जे झालेलं अतिव दुःख होतं ते रडण्यात घालवण्याच्या ऐवजी तुझ्या वडिलांनी जे तुझ्यासाठी स्वप्न पाहिलेलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये घालवलं.
4: हो सर.
3: तर हे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं तर मला हे अगोदर बोलताना माहीत नव्हतं की हे असं काहीतरी विषय आहे म्हणून, पण तो अचानक मुलाखतीला बसल्यानंतर हा विषय सांगितला आणि मला पण ते खूप आश्चर्य वाटलं की आणि खरंच ही शक्ती आहे की जे आपल्याला दिसून येते आणि ते एक महिला किंवा एक मुलगीच करू शकते अशा पद्धतीनं. तर बऱ्याच एकदा खरंच मनापासून वाटतं की तुझं अभिनंदन करावं की तू अशा पद्धतीनं या संघर्षाला पुढे जात तू यश मिळवत आहेस.
4: थँक्यू सर.
3: तर आदिती आता परत एकदा आपण म्हणजे तुझ्या कॉलेज आणि ह्या सगळ्या जीवनावर येऊयात. तर तुझं पॉलिटेक्निक झाल्यानंतर तू डायरेक्ट सेकंड इयरला इथे ऍडमिशन घेतलेलं असणार
4: आहे त्या महाविद्यालयात.
3: तर हे कसं ठरवलं तू की तुझं सिव्हिलचं तर झालेलं होतं पॉलिटेक्निक, तू त्यावेळेस पण काहीतरी करू शकली असते, पण तू इंजिनिअरिंग करण्याचं का ठरवलं?
4: अर्थात 10वीमध्ये मला ॲव्हरेज स्टुडंट असं काही म्हणजे 1 नंबर 2 नंबर असलं काही झालं नाही सर माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत स्टील नाव. 10वीला मला 85% होते आणि डिप्लोमाला मला वाटतं 1% माझी सिव्हिल ब्रांच गेली होती, निवड 1%. तर मेरिट क्लोज झालं होतं आय थिंक 86ला, मला पडले 85. माझा लागला कम्प्युटर इंजिनिअरिंगला नंबर. पण लकीली एक जागा एक सीट रिकामी झाली 1 महिन्यानंतर. म्हणजे त्या सीटवरती ज्याचं ऍडमिशन झालं होतं त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही आणि
3: सिव्हिलच करायचं होतं कारण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला तर
4: तेव्हा तेही कळत नव्हतं सर की कम्प्युटर काय सिव्हिल काय. आमचे एक सर होते म्हणजे आम्ही तिथे राहत होतो उस्मानाबादला, माने सर म्हणून, ते तिथे ऍडमिशनचे हेड होते. तर ते जागा वॅकंट झालेली पण त्यांनी सांगितलं, ऍडमिशन पण त्यांनीच केलं, मला फक्त सही करायला बोलवलं होतं तिथे.
3: तो टर्निंग पॉईंट
4: त्या सरांमुळे आज इथे आहे. आणि मग ते झालं ऍडमिशन, 1 महिना मी कम्प्युटर मधून केलं. तिथून पुढे मग सगळी जर्नी आपली सिव्हिलची चालू झाली. तिथेही मला सिव्हिल हा काय क्रायटेरिया आहे इंजिनिअरिंग काहीच माहिती नव्हतं. सेकंड इयर पर्यंत मी ब्लँक होते. विषय तर माझे असे काठावर निघालेले आहेत, 1-1, 2-2 मार्कांनी निघालेले आहेत विषय. म्हणजे आय थिंक 28ला पास असायचं, मला 30-32 असे इन अँड ॲव्हरेज स्टुडंट होते सेकंड इयर पर्यंत. झालं असं की 4th सेमिस्टरला लॉकडाऊन झालं, जे 4th, 5th आणि 6th सेमिस्टर ऑनलाईन गेलं. पण ना 3rd इयरची खूप धास्ती घेतली होती की 3rd इयरला जर चांगले मार्क पडले तर आपलं कुठतरी नंबर लागेल गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, असा असायचा इश्यू. तर अभ्यास केला होता 3rd इयरमध्ये, पण ते पण पेपर

0: लेन्स आले तिथे त्या तीन सेमिस्टरचे विषय राहिले ना आमचे, म्हणजे आता आमच्यावर तर धब्बाच लागला की हे आधीच काही येणार नाही, यांना कोविड बॅच आहे वगैरे वगैरे. फायनल इयरला म्हणजे स्वतःवर पण विश्वास बसत नाही, मला 92% आले फायनल इयरला डिप्लोमाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तिथून पण चांगल्या कॉलेजला नंबर. आता माझे खूप कलिग्ज होते, कोण सांगलीला आहे, कोण पुण्याला आहे, कोण साताऱ्याला आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, पण टिल ना आतापर्यंत मी एकटीच अशी आहे की लवकर लागलेले ॲट द एज ऑफ 21. तर असं होतं की तेरणाची ओळख की बाबा काय नाही असं आहे तसं आहे, एवढं एज्युकेशन क्वालिटीचं नाही, बाहेर जावा, बाहेर प्लेसमेंट होतात. तर ते लाईव एक्झाम्पल आहे की ती मीच आहे, तसं काही नाही. तेरणामध्ये तर खूप विषय कच्चे होते सर, जेव्हा डिप्लोमाला होत होता आम्ही तेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजला. इवन दो जिओटेक वगैरे असे जे सब्जेक्ट होते ते पण आम्हाला क्लिअरिटी नव्हती की बाबा ते सब्जेक्ट काय आहेत नेमकं. पण तेरणामध्ये विषय तर क्लिअर झाले पण टॉप रँकर पण तेरणाचे मीच होते 3 वर्ष. तर असं काही नाही, सगळं आपल्यावर आहे, आपण कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी बघतात गोष्टींकडे. आणि 3 वर्ष झाले मी अभ्यास करत होते लॉकडाऊन पासून, जसं डिप्लोमा पासून बाहेर पडले तेव्हापासून मी अभ्यासायला लागले. पण रिक्वायरमेंट, एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, कशी आहे, आपण कुठल्या डायरेक्शनने अभ्यास करतोय, आपल्याला गाईड प्रॉपर भेटतोय का, किंवा आपला अभ्यास झालाय कुठेपर्यंत, डेप्थ काय आहे आपल्या अभ्यासाचे, हे पण लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मी कन्सिस्टंट होते की नाही म्हणलं तर कमीत कमी 2 तास तरी मी माझ्या अभ्यासाला काढतच होते. अशा प्रकारे करत राहिले आणि त्याचं आउटपुट पण भेटून गेलं.
1: आदिती, जसं आता तू सांगतेस की तुला इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आल्यानंतर इथलं अकॅडमिक्स असेल, इथलं एज्युकेशन असेल, त्याच्यामुळे तुला जे कच्चे विषय वाटत होते ते सुद्धा खूप चांगले झाले आणि तुला खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता आला. मग हे तुझा आता तर फायनल इयरचा आता या 2024 होणार आहे, मग हे सरळ सेवा भरतीचं तुला कधी माहीत झालं की हे असं काहीतरी करायचंय म्हणून?
0: सरळ सेवा भरतीचं जेव्हा मी डिप्लोमा फायनल इयरला होते तेव्हाच माहिती होतं. आणि येत्या 2-3 वर्षामध्ये खूप वॅकन्सीज येणार आहेत हे पण ऐकून होते, पण त्या वॅकन्सीज मी फायनल इयरला असताना येणार आहेत असं काही नव्हतं. पण मला म्हणजे आपल्या माइंडला काहीतरी माहिती असतं ना, डायरेक्शन असते भेटलेली की बाबा निघणार आहेत आणि आपल्याला करायचं आहे तिथे. तर त्यानुसार मी अभ्यास करत होते आणि फायनल इयरमध्ये असताना वॅकन्सीज पण भेटल्या, आल्या पण आणि सिलेक्शन पण झालं. तर सरळ सेवेमध्ये एकच पेपर असतो, इंटरव्ह्यू, प्री मेन्स.
1: तारीख कधी कळाली होती तुला सरळ सेवेची? फायनल इयर मध्ये असताना की?
0: हो, फायनल इयरला असतानाच. फायनल इयरचं 7th semester चालू झालं आणि इकडे फॉर्म निघाले होते. तर फॉर्म भरल्यानंतरच फुल फेजने अभ्यास तर त्याच ड्युरेशन मध्ये केला, ज्या दिवशी मी फॉर्म भरला तिथून पुढे. म्हणजे पप्पांच्या ह्याच्यात 10-15 दिवस गेले मध्ये, पण मी माझी ग्रिप सोडली नाही.
1: आता हे ज्यावेळेस तुला सरळ सेवेचं कळालं त्याच्या अगोदर तुझी अभ्यासाची पद्धत कशी होती, तू रेग्युलर अभ्यास कसा करायची, आणि पुन्हा दुसरी गोष्ट याच्यातली अशी की ज्यावेळेस सरळ सेवेची तुला हे म्हणजे भरती प्रक्रिया निघाली, जरी एक पेपर असेल, तर या दोन्ही स्टडीमध्ये तुला काही असं डिफरन्स नाही जाणवला किंवा तुला काही त्रास झाला का? नाही,
0: त्रास वगैरे काही नाही, पण डिफरन्स तर जास्त काही नाही सर. जे आपले कॉमन इंजिनिअरिंगचे आणि डिप्लोमाचे बेसिक सब्जेक्ट असतात ना, तेच फोकस करणं गरजेचं आहे, वेगळं असं काहीच नाही. एक पेपर असतो, त्यामध्ये सगळे विषय 18 विषय कव्हर केलेले असतात, आणि नॉन टेकचे म्हणजे मराठी, इंग्लिश वगैरे असे नॉन टेकचे 5 विषय असतात. तर आपलं मेरिट ना टेक्निकल सब्जेक्टवर नाही पण नॉन टेक्निकल वरतीच डिपेंड असतात. नॉन टेक्निकलचे बुक्स वगैरे पण आहेत, मी त्याची वाटलंच तर लिस्ट पण सांगेन. नॉन टेक्निकलचे ठोकळा याच्यासाठी म्हणजे जनरल नॉलेजसाठी मी ठोकळा रेफर केला होता. आणि मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण मोराम वाळंबे सरांचं पुस्तक होतं, आणि इंग्लिश व्याकरणसाठी बाळासाहेब सरांचं पुस्तक होतं. तर हे पुस्तकं मी नाही म्हणतर 6-6 महिन्याला रिवाईज करतच होते. डेली अभ्यास माझा नॉन टेकचा कधीच नव्हता, फक्त टेक्निकल विषय मी फोकस करून चालत होते.
1: आणि गायडन्स कोणाचं मिळायचं मग हे स्पर्धा परीक्षेसाठी? सरळ
0: स्पर्धा परीक्षेसाठी गायडन्स आपल्या पिंपळे मॅडम आहेत ना तेरणाच्या, स्टार्ट टू एंड त्यांचं आणि त्यांचंच खूप योगदान आहे की मला इथंपर्यंत त्यांनी आणलंय.
1: बरं.
0: त्यामध्ये खूप आळशी मी, नट्स कधी काढणार नाही. डेली अभ्यास माझा तसा जास्त नसायचा, पण जेव्हापासून मॅडम सोबत होत्या 2nd year पासून आतापर्यंत, अगदीच मॅडमनी नोट्स काढण्यापासून सगळं सांगितलं होतं, कशा काढायच्या, काय करायचं, कुठल्या पॉइंट फोकस करायचे, किंवा लेक्चर घेताना पण त्यांनी चालू फ्लो मध्ये पण त्यांनी सांगायचे की हे एमसीक्यू

0: आलेले आहेत ह्या पॉईंटवरती जास्त फोकस करा, इथंपर्यंत मॅडमच्या स्टडीची डेप्थ. तर शेख सर असायचे, पिंपळ मॅडम, पवार सर, बाकी पूर्ण सिव्हिलचा स्टाफ खूप सपोर्टिव्ह राहिला सर या 3 वर्षाच्या जर्नीमध्ये. आणि मी तर एवढी लक्की असं स्वतःला मानते की बाहेर जाऊन जो माझा पैसा ती पैसा आणि वेळ पण जाणार होता, इथं राहून खूप सगळंच म्हणजे सगळ्याच ह्याच्यात फायदा ठरले.
1: तर आदिती, तुझं हे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून जे पदावर तू तुझी नियुक्ती झाली आणि ज्यावेळेस हे तुला निवड झालेली कळाली, त्याच्यानंतर मग तुला म्हणजे परत काय झालं? तुला तर ते तुझ्या PDF मध्ये दिसलं, तुझं नाव आहे, हे आहे, मग त्याच्यानंतर तू काय केलं?
0: त्यानंतर PWD ची प्रोसेस खूप फास्ट होती पहिल्यापासूनच. डिसेंबरमध्ये पेपर झाले, जानेवारीमध्ये त्याची रिस्पॉन्स शीट आली आणि फेब्रुवारीमध्ये तर फायनल रिझल्ट लागून गेला. त्यानंतर त्यांनी 2-3 दिवसामध्येच लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं मुंबईला. तर सगळे डॉक्युमेंट्स रेडी नव्हते त्यावेळेस, म्हणजे जसं की त्यांनी TC मेन्शन केली ती, त्यालाच ऑब्लिक असेल तर नॅशनॅलिटी असेल, तर माझ्याकडे नॅशनॅलिटी नव्हती त्यावेळेस, तर मला TC ची गरज होती. तर मग ती TC पण घेतली मी मागून. TC लागल्यानंतर 10वीचे मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट, विशेष म्हणजे सनद काय असते 10वीची हे मला माहिती नव्हतं. मला फक्त जे मार्कशीट होती ते एक होती आणि TC काढली होती 10वीतून, तर ती TC डिप्लोमाला गेली होती, सबमिट केली होती. तर मग फक्त मार्कशीटच, मग तिथे PDF मध्ये डॉक्युमेंटमध्ये सांगितलं होतं की लागेल 10th सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट आणि दोन्ही पण मार्कशीट लागणार. मी विचारलं अरे बाबा काय असतं नेमकं हे सनद वगैरे, म्हणजे जे ते 10वी सोडली नंतर तिकडं जाणं चालं नाही. मग त्या दिवशी भोसलेला होते मी शाळेला, तर 3:30 वाजता माझी ट्रेन होती आणि मी म्हणलं ना ते माने सर म्हणजे डिप्लोमाला त्यांनी माझं ऍडमिशन इकडचं इकडं ट्रान्सफर केलं होतं, त्या सरांचा फोन आला मला आणि अशी अशी तुझी हे मुंबईला होता आणि त्या सरांनी सांगितलं की असं असं सनद राहिली, त्यांचा मुलाचं पण सिलेक्शन झालं होतं, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 12 तारखेला होतं आणि माझं 13 तर मग त्याच दिवशी जाऊन, विशेष म्हणजे त्या दिवशी रविवार होता आणि शाळेतून सनद आणली कार्ड आणि तिथे गेल्यानंतर मुंबईला मला पहिल्यांदा सनद विचारली 10वीचे, मार्कशीट राहू द्या म्हणले तुमच्याकडे पण सनद, जन्म दाखला, मार्कशीट वगैरे, सर्टिफिकेट्स, नंतर ज्या कोट्यातून आपलं झाले सिलेक्शन ते, कुठे नावात वगैरे मिस्टेक असेल तर ते नोटरी करून घ्यावं लागतं आपल्याला बॉन्ड, या सगळ्यांमध्ये पण मामांची खूप मला मदत झाली. इवन दो मामाच जेव्हापासून उज्ज्वल माने इथेच आहेत, हां, तर ते स्टार्टिंगपासूनच म्हणजे जेव्हापासून इथे ॲडमिशन झाले तेव्हापासून मला कसलाच कशाचाच त्रास नाही झाला सर 13 तर मग सोबत पण तेच होते मुंबईला यायला, येताना पण आणि जाताना पण, तर त्यांच्यामुळे झालं सगळं शक्य.
1: मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिच्याशी. ती मूळतः राहणारी सांजा येथील आहे, बरोबर आहे, तर धाराशिव, आणि ती सिव्हिल या ब्रँचमधून आता फायनल इयरची परीक्षा देणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉलिटेक्निकच्या बेसवर तुझी निवड तर झाली स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून PWD विभागामध्ये, पण तू अजून काहीतरी परीक्षा दिल्या होत्या ना सोबत, हा त्या कुठल्या दिल्या होत्या?
0: तर ह्या सगळ्या पूर्ण पेपर डिप्लोमा बेसवरती दिलेल्या आहेत मी. जिल्हा परिषदच्या व्हॅकन्सीज होत्या, ज्युनियर इंजिनियर क्लास 2 त्याचे पेपर दिले होते, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट क्लास 2 जिल्हा परिषद त्याचे पेपर दिलेत, पाटबंधार विभाग क्लास 3 याचे पण पेपर दिलेले आहेत आणि बांधकाम विभाग क्लास 2 क्लास 3 ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंट याचे पण पेपर दिले. तर लवकर रिझल्ट बांधकाम विभागाचाच लागला आणि निवड पण बांधकाम विभागाचा.
1: एवढे सगळ्या पेपरची पण तू तयारी करत होते?
0: तयारी करत होते, सगळ्या सोबतच अभ्यास असायचा, असं काही फार वेगळं नव्हतं, सेम अभ्यास होता, फक्त डिपार्टमेंट चेंज होते. तर त्याचे पण रिझल्ट लागतील आणि अपेक्षा अशी वाटत आहे की माझा स्कोर पण चांगला आलाय पाटबंधारला, स्कोर आलाय, रिझल्ट नाही आला अजून, तर माझं तिथे पण सिलेक्शन होईल पाटबंधारमध्ये.
1: आता ते जर समजा सिलेक्शन झालं फॉर्च्युनेटली, तर ह्या पदामध्ये आणि त्या पदामध्ये काय फरक असतो का?
0: नाही, दोन्हीची लेवल एकच आहे, ग्रुप सीच आहेत दोन्ही पण, त्यामुळे फरक काही नाही, पण काम मात्र वेगळं वेगळं असतं.
1: अच्छा, म्हणजे पाटबंधारामध्ये थोडंसं अपग्रेडेशन असेल असं?
0: अच्छा,
1: ठीक आहे. तर आदिती, आता हा सगळा विषय सुरू असताना माझ्या डोक्यामध्ये एक असा विषय येतो की बहुतांशी आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं मुली पाहतो तर त्यांना डिग्री कम्प्लीट करायची असते, कुठेतरी पुणे मुंबई जायचं असतं, अब्रॉडला जाण्याचा विषय असतो. एक तर तू सिव्हिल घेतलेलं, त्यातही मुलगी, सिव्हिलला मुली असणं म्हणजे हे थोडंसं त्याप्रमाणे जर पाहिलेलं तर कम्प्युटरच्या रिलेटेड किंवा ETCच्या रिलेटेड पाहिलं गेलं तर कमी प्रमाणात असतं. पण तुला ते काय म्हणतात ते बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं आणि त्यानंच तुला खरं तर त्या ब्रँचनं तुला यशावर घेऊन गेलं. तर ही सगळी तयारी करत असताना, हे सगळा विषय असताना, घरच्यांचा सपोर्ट तुला कसा होता? कारण आता ते वडिलांचा तर विषय झाला, पण बाकीच्यांचा सपोर्ट कसा होता ते सांग.
0: घरचे पण पहिल्यापासूनच खूप सपोर्टिव्ह राहिलेले आहेत. एक तर पप्पा मोठी आमच्या घरामध्ये, अजून मला दोन चुलते आहेत आणि मी मोठी आमच्या घरामध्ये. तर सांजा गावाची ओळखच आहे सर, की खूपच आगाव गाव आहे असं वगैरे. तर
1: म्हणजे मुलींना बाहेर जाऊ द्यायचं नाही, मुलांना बाहेर जाऊ द्यायचं नाही,
0: तसं नाही. आता आताच्या पण माझ्या मैत्रिणी आहेत ना, चांगल्या, हा चांगल्या शिकतात, बऱ्याच जण इथं आहेत तेरणामध्ये. तर घरच्यांचा पहिल्यापासून खूप सपोर्ट राहिला. मी एवढी नसते, मी एवढी हुशार नव्हते, पण माझी जी बहीण आहे ती खूप हुशार होती आणि तिला तिला माझ्यामुळे मी तिला सिव्हिल घ्यायला लावलं. त्याच्यामुळे काकांच्या मोठ्या मुलीला पण सिव्हिल घ्यायला लागलं. असे दोन दोन वर्षाच्या गतीने आमच्या घरात तीन सिव्हिल इंजिनियर व्हायला लागलेत. तर घरच्यांचा सपोर्ट, मुलगी आहे किंवा तसं काही, पहिल्यापासून त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बिलकुल तसा नव्हता. त्यांनी खूप सपोर्ट केला पहिल्यापासूनच या जर्नीमध्ये. एक तर पिंपळ मॅडम, दुसरे माने सर आणि तिसरे माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह राहिले आणि त्यांच्यामुळेच एवढं उत्तुंग यश.
1: आता ह्या सर्व गोष्टीमध्ये, कारण आता तुझ्या हातात पण स्मार्टफोन दिसतोय, बऱ्याच बाकीच्या पण लोकांच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसतोय, तर ह्या संपूर्ण म्हणजे पॉलिटेक्निकचा असेल, इथलं दोन तीन वर्षाचं एज्युकेशन असेल किंवा तुझा सरळ सेवा भरतीचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या स्मार्टफोनचा तुला सपोर्ट किती झाला ते पण सांग.
0: स्मार्ट
1: सपोर्टच विचारतोय.
0: सपोर्ट वगैरे काही नाही झाला मला, म्हणजे नाही झालं पहिल्यापासूनच. तर सोशल मीडियावर पण मी जास्त ऍक्टिव्ह नसायचे. तर जे माझे मैत्रिणी आहेत ते विचारायचे, काय तू इन्स्टा का वापरत नाही, डिलीट करते सारखं. म्हणजे मी अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे, अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे. पण नाही, तिथे एकदा जर गेलं ना सर, की तीन तास तसं कसं वेळ जातो तो लक्षातच येत नाही.
1: अच्छा, ह्याचा अनुभव तू घेतला?
0: आहे आहे, अनुभव आहे मला. फक्त रील स्कोअर करणे आणि आपल्याला काय दिसतं की आपल्यापेक्षा किती आनंदी आहेत लोक त्या विश्वामध्ये, पण तसं काही नाहीये. तर स्मार्टफोनचा तर काही मला युज झाला नाही. आता जर झाला असेल तर ते फक्त कॉलिंगसाठी, बाकी काही नाही.
1: बरं, मग तुला काय वाटतं की तू अनुभव पण तसा घेतला की दोन दोन तीन तीन तासाचा वेळ त्याच्यामध्ये जातोय किंवा बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत, मग याला बाजूला कसं ठेवायला पाहिजे? कारण ऍडिक्शन तर होऊ शकतं याचं. पण मग जे आता अभ्यास करताय, जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेत, जे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत, किंवा ज्यांना कोणाला आपलं एम गाठायचं आहे, तर त्यांनी याचं मॅनेजमेंट कसं करावं ते पण सांग.
0: सर, पहिली गोष्ट तर ही क्लिअर आहे की ज्यांचे एम क्लिअर आहेत त्यांनी नाही वापरलेलंच बरं.
1: बरं, पण त्यांना ते वापरायची गरज पण पडणार नाही,
0: गरज पडणार
1: नाही.
0: एम क्लिअर असेल तर एक तर टाइम कमी असतो, टेन्शन असतं बरेच. म्हणजे ह्या वयात कसं, एक तर फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो आणि स्टडी पण आपल्याला कंटिन्यू ठेवावा लागतो.
1: बरोबर,
0: टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि जर फोन हातात घेतला, इन्स्टा असेल, फेसबुक असेल किंवा अदर सोशल ऍक्टिव्हिटीज, तर टाइम जाणार हे फिक्स आहे. पण असं पण नाही की त्याचा काही युज झाला नाही. युट्यूब वगैरे असे चांगले प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे करिअरचे, हा गाईडचे पण आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स पण भरपूर. तर मला त्याचा होत होता युज, पण मी कधीच ऍडिक्टेड झाले नाही. एक दोन वेळेस मी बघितलं ते, पण नाही नंतर पुन्हा गेलंच नाही.
1: आजूबाजूला वातावरण तसं असेल?
0: नाही सर, नव्हतं. माझा फ्रेंड सर्कल पण खूप चांगलं होतं, खूप सपोर्टिव्ह राहिलं. हो
1: बर, तर मग आता ह्या जर सगळ्या गोष्टीचा आपण एक विचार केला, तर तू एक धाराशिवची मुलगी म्हणून धाराशिवच्या ह्याच परिसरात राहिली, शिकली, आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजा विचार केला, तर तुला काय वाटतं की धाराशिवच्या मुलींमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि त्यांनी त्या पोटेन्शियलचा अजून चांगला सकारात्मक उपयोग कसा केला पाहिजे? कारण तुझ्याकडे कसं झालं की त्या दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे एक तर तुझ्याकडे म्हणजे ते एम क्लिअर होतं, तू त्या पद्धतीने स्टडी करत होती, दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याकडे घटना पण खूप मोठी घडली, जे की एखाद्याच्या आयुष्यात घडली तर तो कोलमडून पडतो हे पण आपण पाहिलेलं आहे, तर ती घटना पण तुझ्या आयुष्यात घडली तरीही तू खचली नाहीस, तू बाकीचं सगळं तुला वातावरण माहिती आहे तुला ते, ह्या सगळ्या गोष्टीतून तुला काय वाटतं की त्या ज्या काही मुली असणार आहेत त्या मुलींनी कशा, खास करून मुलींनी, कारण मुलं मुली पण आहेत एकच आहेत, पण त्या मुलींनी खास करून काय करायला पाहिजे असं तुला?
0: पहिल्यांदा तर मुलींना घरून सपोर्ट एक लिमिटेड पिरियड असतो, तिथपर्यंतच भेटतो. समजा 22-23 वर्ष वय झालं तर मुलींना लगेच घरातून प्रेशर यायला लागतात लग्नासाठी. हा, तर माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फोकस्ड राहून कसा अभ्यास करायचा, आपलं आपले ध्येय कसं गाठायचं, कारण हा जो पिरियड आहे ना हा सगळ्यांच्या लाईफमध्ये नसतो आणि गेलं तर याच पिरियडमध्ये शिखरावर जाऊ शकतात, नाही तर डाऊन टू अर्थ म्हणलं. तर मुलींनी एकतर त्यांचे डायरेक्शन प्रॉपर असले पाहिजे, सपोर्ट असला पाहिजे घरच्यांचा, आणि त्यांनी स्वतः पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन अभ्यास केला पाहिजे. काहीच अवघड नाही आहे सर यामध्ये.
1: बर, आणि ज्यावेळेस सरळ सेवा भरतीची ही आता म्हणजे ज्यावेळेस त्याचा निकाल लागला, रिझल्ट आला, आणि ज्यावेळेस लक्षात आलं की तुझी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे, अशी बातमी ज्यावेळेस तू तुझ्या आईला सांगितली, त्यावेळेस आईची काय प्रतिक्रिया होती? कारण आता पूर्ण जगामध्ये म्हणलं तर मला वाटतं ती सर्वात मोठ्या म्हणजे महत्वाची तुझ्यासाठी असणार वडिलांनंतर, कारण आता हा सगळा घटनाक्रम झाला.
0: 2 दिवसापासून चालू होतं सर, की 7 किंवा 8 तारखेला रिझल्ट लागणार होता. मग मी सारखं जेव्हा जेव्हा फोन हातात घेईल तेव्हा तेव्हा एकच की आज लागणार आहे, उद्या लागणार आहे, आज 5 वाजेपर्यंत लागेल, आज 11 पर्यंत लागेल. नाही, गुरुवारी असं झालं की मी चेक केला, म्हणजे दुपारी मला वाटतं 3 वाजता लागणार असं काहीतरी होतं, पण 3 पण लागलं नाही. एवढी हे झालं म्हणलं जाऊ द्या, लागू नाही तर न लागू म्हणलं, नशिबात असेल ते होईल. 5:45 लिस्ट पडली तेव्हा, मग पण मी 5 बघितली तर समोर आई होती. मग असं कुठंतरी वाटत होतं की बाबा होईल की नाही होईल, कारण मी काठावरती होते. मिरिट 151 क्लोज झालं आणि मला 153 होते, 41 जागा होत्या EWS EWS थ्रू सिलेक्शन झाले. तर मला असं वाटायचं की बापरे आपल्या समोर जर 41 मुली निघाल्या तर आपलं नाही लागणार, म्हणजे असं ट्विस्टिंग होतं, लागू पण शकत होतं नाही पण लागू शकत. पण सर्च PDF बघितली, नक्की मला वाटलं असं कोणीतरी गमत करत असेल, टाकली असेल PDF मजाकमध्ये. मग पहिल्यांदा मी नाव टाईप केलं, आदिती विवेकानंद सूर्यवंशी असं करूच तर डिटेल्स आले सगळे. 153.81 फिमेल अलॉट झालेली कॅटेगरी EWS तिथकच बघितलं, म्हणलं नक्की मीच आहे का. फोन हातातून खाली पडला आणि आईला मिठी मारली की आई माझं सिलेक्शन झालंय. तर सगळ्यांना फोन मेसेज, सगळे घरी यायला चालू झाले, सगळेजण रडले. असं कुठेतरी वाटलं की पप्पांनी, माझ्या आधी पप्पांनी स्वप्न बघितले होते की कुठेतरी आपल्या मुलींना पण त्या टॉप वरती नेऊन ठेवायचं आपल्याला. ते जर असले असते तर अजून खूप आनंद झाला असता, पण त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं झालं. मग तेव्हा तिथे ना सिरियल नंबर असतो, ऍप्लिकेशन ID असते आणि रोल नंबर, म्हणजे 3 वेगवेगळे फेज असतात. तर मी फक्त माझं नाव जे आपल्या डोळ्याला दिसतं तेच आपण बघितलेलं, रोल नंबर वगैरे कुठं कोणाला पाठणं. सगळे गावातले माणसं आले रात्री 8-9 पर्यंत सत्कार राहिले, सगळं घरगच्च. पण माझ्या माइंड उगच माझ्या मनात आलं की बापरे ही मीच आहे का, डबल उमेदवार पण असू शकतात. मला वाटलं कॅन्डिडेट आदिती सूर्यवंशी दुसरी पण असू शकते ना सर महाराष्ट्रात म्हणजे काय. आणि जेव्हा रँक वाईज लिस्ट लागली होती ना तेव्हा 300 जण माझ्या नंबरवरती होते, 153.81 महाराष्ट्रातले 300 लोक होते. खूप ते 2 महिने एवढे बेकार गेलेत ना एक्झाम झाल्यापासून की आपलं काय होणार आहे. मग ते झालं 8-9 वाजता, 9 मी उगीच बघितलं की म्हणलं मीच आहे का, एकदा चेक तरी करते. आणि मी डबल रूम मध्ये जाऊन बघितलं माझ्या ऍप्लिकेशन फॉर्म, रोल नंबर, ID, सिरियल नंबर, तर तिथे कन्फर्म झालं की बाबा मीच आहे ती. असं असं असे 2-3 दिवस
1: ही जर्नी सुद्धा अशी होती की तुला ते घालमेल होती डोक्यामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी,
0: आणि अपेक्षित नव्हतं की एवढं लवकर आउटपुट भेटेल म्हणून. ते खूप लवकर झालं.
1: म्हणजे वयाच्या 21व्या वर्षाचं जे तू एक विषय बोलतेस ना, खरंच म्हणजे यश जे आहे ना ते यश अशाच पद्धतीनं एकतर ते दिसून यावं, कारण कसं आहे की काही काही जणांना अनेकदा संघर्ष करून सुद्धा हे यश मिळत नाही, पण ते तुला मिळालं निश्चितच. एक तर तुझं डिटर्मिनेशन, तुझं जे तुझ्यात जे सातत्य होतं की नाही मला अभ्यास करायचा आहे, मला हे मिळवायचं आहे, तुझं एम क्लिअर होतं, फॅमिली सपोर्ट होता, पण एवढ्या सगळ्या संघर्षानंतर सुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यासाठी हे यश अधिक चमकदार झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आधी ती खरं सांगतो म्हणजे हे तुझ्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी सुद्धा अगोदर थोडासा असा लाईट होतो की चला काय आदिती असं काहीतरी झालेली आहे, पण मला आता ज्यावेळेस कळालं की तू ह्या सर्व जर्नीमधून गेलीस, निश्चित हे खूप इन्स्पायरिंग आहे, प्रेरणादायक आहे, आणि अनेक मुली ज्या आहेत त्या याच्यातून खरं तर मला असं वाटतंय की प्रेरणा घेतील, 100% घेणार आहेत हे मी सांगतो. आणि तरीही तू तू म्हटली होती की आपलं जसं ऑफ रेकॉर्ड थोडंसं बोलणं झालं होतं की तुला चित्रपट वगैरे पाहणं, आता ठीक आहे मोबाईलवर तर तू कंट्रोल केलेला होता पण चित्रपट पाहणं, टी व्ही पाहणं असं काही विषय होता?
0: नाही सर, टी व्ही तर जवळजवळ 6 वर्ष झालं मी टी व्ही, माझं आणि टी व्हीचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे मला इंटरेस्ट नाही आहे त्या गोष्टींमध्ये. किंवा मग खूपच हुशार आहे आणि फक्त अभ्यासाच्या चोड आहे, तसातला पण काही भाग नाही
1: आहे.
0: ॲव्हरेज स्टुडंट कुठंपर्यंत येऊ शकतो तो तुमच्या थ्रू बघितलंच आहे आता. पण आतापर्यंत मी थिएटरमध्ये पण पिक्चर बघितलेला नाही एकदाही, म्हणजे अट्रॅक्शन असं काही मला वाटलं नाही त्या गोष्टींचं. तर 3 वर्ष झालं फोकसनेच अभ्यास होता सर, वॅकन्सीज आहेत माहिती होतं, अभ्यास केला हार्डली 2 ते 3 तास तर मी देतच देत होते. आणि रोज एक म्हणजे एक डेली रुटीन लावून घेतली होती की मॅडम आम्हाला सारखं सांगायच्या क्लासमध्ये की तुम्ही 2-3 वर्षांनी कुठं स्वतःला बघताय त्यानुसार चालू करा तुमचं. मला वाटतं हे कोणी सिरियसली घेतलं नसेल, पण माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागलेली होती की हा मॅडम म्हणतात तर मग मॅडमचा शब्द म्हणजे प्रमाण. तर असे खूप लाईफ मध्ये पॉइंट घडले सर, ह्यात मी तर स्वतःला एवढं लकी सांगते की 13 स्टुडंट आहे, इथं राहून मी किती बेनिफिट मध्ये गेलेली आहे.
1: तर सगळ्याच एज्युकेशन मधला पैसा वाचला, राहण्याचा
0: वेळ वाचला, हो आणि फॅमिली सोबत राहायला. हो
1: तर मग शेवटी गाणे तर ऐकण्याचा छंद असणार आहे.
0: होते सर, गाणे ऐकत होते.
1: गाणे ऐक आहे ना. तर मग असं कुठलं गाणं आहे की जे हे तुझ्या जर्नीला डिस्क्राईब करेल किंवा तुला वाटतंय की आता नाही ते गाणं प्ले झालं पाहिजे?
0: थ्रू आउट जर्नीला डिस्क्राईब करणारं गाणं तर मला असं वाटतं की कर हर मैदान फतेह.
1: वाह,
0: एनर्जेटिक आहे सर.
1: एनर्जेटिक आहे आणि ते बरोबर आहे, पण आहे त्याचे जर्नीला पण डिस्क्राईब करतं. पण आदिती मी असं विचार करतो की तू जे आहे ते फक्त हे सरळ सेवामधून जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असं जे विषय आहे तर ते येणाऱ्या फ्युचरमध्ये सहाय्यक पासून ते प्रमोशन मिळत किंवा तू जे अचीवमेंट तुला करायची आहे या क्षेत्रामध्ये, कारण बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असताना सुद्धा, तर या सिव्हिल क्षेत्रामधली महाराष्ट्रातली सर्वात मोठं जे असतं ते पद तुला मिळावं आणि धाराशिवचा नाव लोकिक तू तशा पद्धतीनं वाढवावा अशा पद्धतीने रेडिओ तेरणाच्या वतीनं मी तुला शुभेच्छा देतो. आणि तुझी इन्स्पायरिंग स्टोरी जी आहे ते निश्चित सर्व मुलींना खऱ्या अर्थानं जे आहे ते प्रेरणादायक ठरणार. आणि तू शेवटी जाता जाता काय अजून सांगू इच्छिते का? सांग.
0: मुलींना मी सांगेन की फोकस्ड राहावा, गेट अ ग्रीप अँड
1: माणसाच्या आयुष्यात घटना होत असतात पण त्याला डील करता आलं
0: पाहिजे. यस सर, यस.
1: आणि तीच मुलींमधली खरी शक्ती असते जी तुझ्यामध्ये आहे. तर निश्चित तर ही जी गोष्ट आहे ती आम्ही ऍडमिट करतो आणि परत एकदा तुझे आभार व्यक्त करतो. आणि श्रोते आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970-500-900 9970-500-900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

काहूर सुरू असताना अचानक तिचं येणं म्हणजे गहन रात्रीत चांदण्यांचा उत्सव सुरू होणं. आता ही सुद्धा भावना आणि विचार मनात आले, कारण भावनांचं नातं इतकं घट्ट असतं की आपण त्या उत्सवाचे धनी होऊन जातो.

मित्रांनो, ही भावना इतकी प्रिय का असते? आता याचा जर आपण थोडाही विचार केला तर असं जाणवतं की अव्यक्त होणं ही सल मनास लागून राहते आणि व्यक्त होण्यासाठी आपण माध्यम शोधतो। खरं तर ही सोशिकता हृदयाच्या आणि मनाच्या गाभाऱ्यात कुठेतरी असतेच, पण अबोल शब्द जेव्हा नयनात उतरतात तेव्हा आपसुकच डोळ्यांची भाषा गुणगुणायला लागते।

मित्रांनो, युगानुयुगांपासून या प्रेमाविषयी अगणित असं रचलं गेलंय. सृजनशील मनानं न जाणो कितीतरी बाबी साक्षात निर्माण केल्या आहेत. यामध्ये अनेक गोष्टी आहेत, गीत, संगीत, वास्तू, शिल्प, चित्र, ग्रंथ, चित्रपट. हा क्रम खरं तर अनंत आहे. प्रेमाची शक्ती ही अनंत आहे. जेवढी निर्मिती करणारी तेवढीच विध्वंसक, तेवढीच प्रेरणा देणारी. शेवटी काय तर या हृदयीचे त्या हृदयी पोहोचवण्यासाठी निसर्ग निर्मात्याने कल्पना करणाऱ्या मनाची निर्मिती केली आणि म्हणूनच हे सर्व आपल्यासमोर निर्माण होताना दिसतं.

मित्रांनो, आपल्या सर्वांना खरं तर माहिती आहे आणि आपल्यासमोर अशा पद्धतीने व्यक्त होताना सुद्धा हे विचार मनात येत आहेत, कारण मनाच्या अंतरंगाचा थांगपत्ता कोणालाच लागू नये याचीही व्यवस्था निर्मात्याने करून ठेवली. म्हणून बघा ना, गीत संगीतातील नवनिर्माणाची जबाबदारी मानवावर येऊन पडली. शेवटी काय तर दोन भिन्न व्यक्तिमत्वाच्या हृदयांना एक करण्यासाठी एक धागा म्हणजे ही गीतं. आता जी गीतं आपण ऐकत आहोत त्यातला दर्द, अतिवता आणि ओढ यामुळे जर विचाराने मनाने आपण कल्पनेच्या जगात भटकंती करू शकलो तर एक वेगळा आनंद अनुभव प्राप्त होतो. कारण ही भावना, हे गीत संगीत मानवाने निर्माण करावं किंवा आपण निर्माण करावं किंवा ते श्रवण करावं याची व्यवस्था या निसर्ग निर्मात्याने आपल्या सर्वांच्या मध्ये करून ठेवलेली आहे. कदाचित यामुळे ही गाणी जी आहेत ती मला आपल्यासोबत सुद्धा शेअर करावीशी वाटतात.

औचित्य निर्माण झालेलं मनातलं काहूर, त्याच्या किंवा तिच्या मनातला संभ्रम, उगीचच होणारी हतबलता, एक नातं तर अवश्य निर्माण होतच. कारण शांत निरव सरोवरात विनाकारण वलय निर्माण होणार नाही. ही भावना मनाशी घट्ट होताना एखादं गीत कानावर पडलं की त्याचा अर्थ थेट मनाला समजतो, कुठल्याही अडथळ्याविना. शेवटी मित्रांनो, धावपळ करून कुठल्या तरी एका क्षणाला आपण जेव्हा आपलेच असतो तेव्हा अशी गाणी मनातल्या काहुराला सहज आपल्यासोबत घेऊन जातात आणि आपल्या मनात उरतो तो शेवटी एक आनंद आणि शांत चित्तता.

शब्द तेच, संगीत तेच, भावनाही त्या प्रेमाशीच निगडीत. परंतु वैविध्य इतकं की आपण जितकं ऐकावं तितकं कमी. कारण बघा ना, प्रत्येक गीत त्यातलं संगीत हा एक वेगळा अर्थ देऊन जातो. किंवा आपल्या मनामध्ये जितक्या भावना, जितक्या कल्पना, जितके विचार निर्माण होतात ना, त्या विचाराला धरून सुद्धा गीतकारांनी अनेक गीतांची निर्मिती केलेली असते. आता असेच काही गीतं असतात, म्हणजे बघा ना, कधी जो जवळ भासतो त्याच्याच बाबतीत आपल्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतात. मित्रांनो, ही जी अधीरता आहे ती उर्दू हिंदी काव्यातून किंवा त्या गीतातून अधिक भेदते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. अर्थात संगीताला कुठलीही भाषा प्रांत नाही असं म्हणतात. परंतु व्यक्तिपरत्वे जीवन जगण्याची कला शिकताना कुठले गीतं आपल्याला सहज करतात हे आपापल्या व्यक्तिमत्वाप्रमाणे बदलत जातं. मला मात्र मनाच्या खोल गाभाऱ्यात डोकावताना, कल्पना तल्लीन होताना हे गीतं येऊन मदत करतात सहज होण्यासाठी. किंवा आपण दैनंदिन जीवनामध्ये कुठले तरी असे क्षण आपण निवडत असतो, शोधत असतो, जे आपल्याला आपल्या स्वतःशी भेट घडवून देतात.

कोणाबद्दल किती प्रेम आहे हे व्यक्त करणं तसं तितकं सोपं नाहीच. कोणी ग्रंथावर ग्रंथ लिहिले, अनंत उपमा दिल्या, कला ज्ञानाच्या क्षेत्रात भराऱ्या घेतल्या, तर काही घोर निराशेच्या अंधारात विरून गेले. ताजमहाल निर्माण झाले तर अनेक वास्तू इतिहासाच्या पानात लोप पावल्या. पण आजच्या युगातही सर्व काही वेगानं बदलत असताना, नवनवीन रूप धारण करत असताना, या नैसर्गिक प्रेमाच्या भावनांना नियंत्रित करून यंत्रवत जीवन जगू शकेल असा शोध तर अजूनही कोणाला लागला नाही. त्यामुळे माझं हे म्हणणं ऐकत असताना या गीतांच्या महासागरातील अनेक गीतं उसळत्या लाटेप्रमाणे आपल्याही समोर येत असतील. परंतु आता मी ती गाणी आपणास ऐकवीत आहे जी गाणी आपल्यालाही या रात्री एक वेगळा अनुभव देतील असं मला वाटतं.

मित्रांनो, सूफी उर्दू प्रेम काव्यांमध्ये खरतर प्रेम साफल्य मंजूरच नाही, काहीतरी मिळवण्यासाठी त्या खुदाला आळवीत राहणं, तिच्या डोळ्यांच्या अथांगतेत डुंबत राहणं, याशिवाय दुसरं काही न सुचणं, खरतर आपणही यापेक्षा काही वेगळे आहोत असं नाही। परंतु परत एकदा ते समोर येतं, म्हणजे अव्यक्त होणं। अव्यक्तता व्याकुळतेला साद घालते, ही व्याकुळता मनाला चालना देते। व्यक्त होण्यासाठी साधनं आणि माध्यमं शोधण्याची ही चालना असते। या सर्वांमध्ये सोपं काय तर अशी गीतं जी मनाला निवांत शांत करतील, मनातलं डोळ्यात उतरवतील।

मनातलं डोळ्यात आलं की एक नवी भाषा तयार होते, जी स्वतःला विसरवून नवसंकल्पनांना जन्म देते. हे जर घडलं नसतं तर जगात सौंदर्य नावाची बाब शिल्लक राहिली नसती असं मला वाटतं. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं तरी ही भाषा लगेच आपली मोहिनी घालते. खरं तर मनाला जोडणारा हा धागा असाच अतूट राहावा असं प्रत्येकांची इच्छा असते. मग काय, या धाग्यावर नाराजी, मनवणं, हसणं, बागडणं अशा सर्व भावना हिंदोळा घेतात.

मित्रांनो, या गीतांच्या प्रवासात आपल्या मनाला काही भावलं असेल, मीही काही गोंधळलेला असेल, परंतु मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की व्यक्त होणं हीच खरी अडचण असते. तुमच्यासमोर व्यक्त होण्यासाठी कितीतरी विचारांची बांधणी करणे, आखाडे बांधणे, सहज सोपं होणं, या घमासानामध्ये जसजशी शब्दांनी, विचारांनी आणि कल्पनेनं साथ दिली तसा मी व्यक्त होत गेलो. मित्रांनो, तरीही अनंत अगणिक अव्यक्तता अजूनही मनात साठलेली आहे. जेव्हा जेव्हा कल्पनांची आणि शब्दांची साथ मिळेल तसा पुन्हा व्यक्त होण्याचा प्रयत्न करेन. शेवटी काय सांगायचं, या गीताचा आधार घेतो. संजय सिंह, निरोप द्या.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: रुमान।
1: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।